0: जंगलांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्षतोड टाळणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे आणि जैव विविधतेस पोषक वातावरण निर्माण करणे हे तितकेच आवश्यक आहे. आपण काय करू शकतो? आपल्या घराभोवती झाडे लावू शकतो, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात जैव विविधता उद्यान तयार करू शकतो, स्थानिक वनस्पतींची लागवड करू शकतो, पावसाचे पाणी साठवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो. कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल, त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्षासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील या विशाल बिघडलेल्या पर्यावरणासाठी मी एकटा काय करू शकतो असे आपल्याला बऱ्याचदा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आपल्या देशात आणि जगात केवळ एकट्या व्यक्तीने याच निसर्गात प्रचंड असं कार्य करून निसर्गाचे पुनःप्रस्थापन आणि संवर्धन केलंय. आपल्याला जाधव मोलाई पायेंग हे नाव माहिती आहे का? त्याचे योगदान कशासाठी हे माहिती आहे का? कदाचित नसेल, पण हीच माणसं खरं म्हणजे देशाची खरी हिरो आहेत. 1989 मध्ये आसाम मधील स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर जमिनीवर सामाजिक वनीकरण प्रकल्प सुरू केला. प्रकल्प पूर्ण झाला, परंतु तरी देखील प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुलाई यांनी एकट्याने जीवनभर वृक्षारोपण करणे सुरूच ठेवले. सध्या तो ओसाड प्रदेश सुमारे 1360 एकर क्षेत्रावर पसरलेल्या वृक्षांनी आच्छादला गेलाय. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्या जंगलाला आता मुलाई जंगल असे नाव आपल्या सरकारने दिले आहे. आपल्याला हे शिकायला मिळते की जरी अनेक लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करत असले, तरी एखादी व्यक्ती जर दृढनिश्चय असेल तर ती नक्कीच बदल घडून आणू शकते आणि नवीन जंगल निर्माण करू शकते. कोणत्याही पर्यावरणीय प्रकल्पाच्या बाबतीत मी काय करू शकतो असा विचार करू नका, तर मी जर कृती केली तर माझ्या आसपासचे लोकही माझे अनुकरण करतील असा विचार करा. कारण झाडे ही पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत असे म्हणणे पुरेसे नाही, झाडे हे पृथ्वीच्या जीवन व्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोत्या, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान या विषयीचा भाग चौथा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरेच श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.

श्रोते आताचा पण आरोग्य मदाने संपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. एफ एम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे ठळक दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी सन 1908 रोजी जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली. सन 1935 मध्ये इंडियन कंपनीज ऍक्ट अनन्वये बँक ऑफ महाराष्ट्राची नोंदणी आजच्याच दिवशी झाली. सन 1963 मध्ये मलायाला स्वातंत्र्य या देशाने मलेशिया असे नाव आजच्याच दिवशी स्वीकारले होते. सन 1997 मध्ये ITC आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा 100 मीटर धावण्याचा 10.50 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला. सन 1997 मध्ये निवृत्त शिक्षक पंडित गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार आजच्याच दिवशी जाहीर झाला. सन 1992 मध्ये ब्लॅक वेनसडे ब्रिटिश बॉन्ड युरोपियन विनिमय दर यंत्रणेतून आजच्याच दिवशी बाहेर काढल्या गेले आणि जर्मन मार्कच्या तुलनेत त्याचे अवमूल्यन करण्यास आजच्याच दिवशी भाग पाडल्या गेले. सन 1975 मध्ये मिकोयान मीन 31 इंटरसेप्टर या विमानाच्या पहिल्या प्रोटोटाईपने

पहिले उड्डाण आजच्याच दिवशी केले होते. सन 1380 मध्ये फ्रान्सचा राजा चार्ल्स यांचा जन्म झाला. सन 1386 मध्ये इंग्लंडचा राजा हेनरी यांचा जन्म झाला. सन 1853 मध्ये नोबल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर अल्बेक्ट कॉसेल यांचा जन्म झाला. सन 1888 मध्ये बेंटले मोटर्स लिमिटेडचे W.O. बेंटेल यांचा जन्म झाला. सन 1907 मध्ये जयपूर अत्रोली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म झाला. तर सन 1913 मध्ये रुचिराच्या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म झाला. सन 1916 मध्ये विख्यात शास्त्रीय गायिका M.S. सुब्बू लक्ष्मी यांचा जन्म झाला. सन 1942 मध्ये निसर्ग कवी आणि प्रयोगशील शेतकरी नाथो महानूर यांचा जन्म झाला. सन 1954 मध्ये सतार वादक संजय बंदोपाध्याय यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. सन 1824 मध्ये फ्रान्सचा राजा लुई मिथन यांचं निधन झालं. सन 1992 रोजी हिवतापाच्या जंतूचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचं निधन झालं. सन 1965 मध्ये अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेंक क्विंबी यांचं निधन झालं. सन 1973 मध्ये पर्वती संस्थांचे विश्वस्त संगीततज्ञ इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचं निधन झालं. सन 1977 मध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचं निधन झालं. सुविचार, सौम्य शब्दांनी कठोर हृदय देखील नक्कीच जिंकता येते. तर श्रोतेह, हे होते आजचे ठळक दिनविशेष. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी. तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोतेहो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।
5: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेन तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
0: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले। इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले। निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा। श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा।

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबले, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला. त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
3: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
4: गणपती बाप्पा मोरया। स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
5: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
4: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
4: अटी लागू।
6: बदला बदला सवय बदला।
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
6: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
8: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ई आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते, सकाळचे 7:07 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: श्रोते हो जरूर ऐका, हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद.
1: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
0: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता.
2: काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवायज्ञ बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश सणस आणि ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
3: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात ST बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसाच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आता सविस्तर बातम्या. UPI द्वारे व्यक्ती ते व्यक्ती होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच UPI द्वारे व्यापाऱ्यांना केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आणि लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजेच MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही विनाशुल्क राहतील असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. सहकारी साखर कारखान्यांची 2025-26 गाळप हंगामातील FRP ची थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या गाळप हंगामासाठी या कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाची 25 प्रमुख धोरणं आणि 25 प्रमुख योजनांचं विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक सहायता कक्ष अर्थात महाटॅक स्थापन करण्यास, त्याचबरोबर महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती तसंच औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या

बैठकीत काल राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. अवर्षणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातलं सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात काल या केंद्राच्या उभारणीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. एकंदर 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून 15,000 प्रत्यक्ष तर 75,000 अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याचं ते म्हणाले. युद्धनौकांसह व्यापारी व्यावसायिक जहाजांची निर्मिती तसंच जहाज तोडणी, जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर अशी सर्व कामं इथं होतील. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानार्थ राज्यभरातल्या एसटी बस स्थानकांवर येत्या 3 वर्षात 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कक्षांमध्ये मातांना स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक अशी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 या प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातली तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात काल सर्वत्र 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं स्थानिक प्रशासनांनी कृत्रिम तलाव उभारले आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आली होती. कृषीपंचमी निमित्तानं काल पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती समोर 35,000 महिलांनी आतरवशिष्य पठण केलं. गणेशोत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातल्या 27 शहरांमध्ये विशेष निरीक्षण मोहीम राबवण्यात येणार असून या अंतर्गत 132 निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं मोजमाप केलं जाणार आहे. येत्या 19, 20 आणि 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या कालावधीत ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या संचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी पातळी असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यवतमाळमध्ये लोकसंवाद अभियान राबवण्यात येत आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं राज्यभर लोकसंवाद 2026 हा विशेष

0: जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 247वा रथोत्सव हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत काल पार पडला. यावेळी गुलाल आणि पेढ्यांची उधळण करण्यात आली. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानात संत श्री गजानन महाराजांच्या 116व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 4 दिवसांच्या उत्सवाची काल भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या उत्सवात 397 दिंड्यांनी सहभाग नोंदवला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या असून मान्य न झालेल्या एका मागणीबद्दल असलेली कायदेशीर अडचण आणि आपण न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचं कसं नुकसान होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलं असल्याचं ते म्हणाले. तर मराठा समाजासाठी जे काही ध्येय आहे ते कायदेशीर चौकटीत राहून घटनात्मक पद्धतीनं देण्याचा महायुती सरकारनं प्रयत्न केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे काल 10 सहकाऱ्यांसह मुंबईत पोहोचले. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या T20 क्रिकेट मालिकेत काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं 160 धावांचं आव्हान 14 षटकं आणि 5 चेंडूत पार करत सहज विजय मिळवला. या मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज दिल्लीत होणार आहे. बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसात पावसानं सर्वदूर हजेरी लावली. माजलगाव आणि केट्टी आडगाव महसूल मंडळात प्रत्येकी 67.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामात प्रथमच 2 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात ST बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसांच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:20 आणि 15 सेकंद झाले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरकं करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: फूल खिलते हे बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 299 1038. क्रमांक पुन्हा एकदा 0721 299 1038. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
2: श्रोते हो, आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी 7:25 ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास.

FM band 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आतातील खुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळवून देणे आणि युवकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहित करणे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्यात एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून युवक आणि विविध आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या रोजगार महाकुंभची संकल्पना, त्यामागील नियोजन, युवकांसाठी उपलब्ध

0: होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि या उपक्रमातून राज्यातील रोजगार निर्मितीला मिळणारी चालना याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांना. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यात आलेला आहे, तर काय सांगाल तुम्ही, शासनाचा या मागचा मुख्य हेतू काय आहे?
1: महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होता की ते रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे, पण रोजगार साठी युवक युवती पण उपलब्ध आहे, तर आपले एक कोऑर्डिनेशनचा काम करायचं आहे. आमचा उद्देश फक्त रोजगार मेळावे आयोजित करणे नाही, तर महाराष्ट्राचे युवक युवतीने रोजगारची संधी थेट सेतू निर्माण करायचा आहे. प्रत्येक युवकाच्या हाताला काम, कौशल्ययोग्य संधी आणि कुटुंबाने आर्थिक स्थैर्य मिळावे या भावनातून महाकुंभ आयोजित करणार आहे. रोजगार मागणारा नवे, संधी मिळवणारा आणि पुढे संधी निर्माण करणारा युवक घडवायचा आहे.
0: सर, 29 सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात येणार आहे, तर ही संकल्पना नक्की काय आहे?
1: महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्याने मोठा राज्य आहे आणि रोजगार शोधात प्रत्येक युवकाने मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहराकडे यावे लागणे योग्य नाही. म्हणून आम्ही ठरवले की युवक युवतीने संध्यासाठी शोधत भटकायच्या नाही आणि रोजगार संधी त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या गावी आणि तितके जवळ पोहोचवायची हा आमचा प्रयत्न होता. म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 2 ठिकाणी आम्ही रोजगार मेळावा एक दिवशी आयोजित करत आहे.
0: सर, 3 लाखांहून अधिक युवक याच्यामध्ये असणार आहेत, 50,000 अधिक रोजगार संधी आहेत आणि 10,000 अधिक आस्थापन आहेत, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कशा पद्धतीने हे साकारणार आहे?
1: असं आहे की देशासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीचा वाढदिवस आपला 17 सप्टेंबरला साजरा करत होते. त्याशिवाय पूर्ण त्यांचे जे हेड ऑफ द स्टेट गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पासून आता ते भारताचे प्रधानमंत्री 25 वर्ष त्यांचे पूर्ण झाले आणि 25 वर्ष यशस्वी वर्ष होते. युवक युवतासाठी फार प्रेरणाचे विषय होते. म्हणून आम्ही सेवा सप्ताहामध्ये भावनातून युवकांना रोजगार माध्यमातून सक्षम करणे हीच खरी सेवा आहे हा विचारातून रोजगार महाकुंभाची संकल्पना यावेळी अतिशय व्यापक करून आणली.
0: सर, युवकांकडे आज पात्रता आहे आणि कौशल्य पण आहे, तर योग्य पात्रता आणि कौशल्य यांना कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो?
1: महाराष्ट्राचे युवक फार मेहनती आहे, प्रोफेशनल आहे आणि त्यांचे प्रशिक्षण पण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदीच्या मार्गदर्शनामध्ये मोठी जॉब आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची संधी उपलब्ध आहे. आता जे युवक युवत्यासाठी थोडं स्किलिंग करेन, अपस्किलिंग करून त्याने हा उपलब्ध करून दिली तर महाराष्ट्राचं चित्र नक्की बदले.
0: आणि उद्योगांची एक गरज असते आणि इथे जे कौशल्य हातांमध्ये आहे त्यांना देखील गरज असते, तर ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम कशा पद्धतीने केलं जात आहे?
1: आम्ही यावेळी नवीन सरकार आल्यानंतर प्रत्येक आयटीआय मध्ये न्यू एज कोर्सेस सुरू केले. ते जे काय आजच्या दिवसामध्ये संधी उपलब्ध आहे, आजच्या दिवसा जे इंडस्ट्रीजने गरज आहे किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी गरज आहे त्या कोर्सेस, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सर्व नवीन जे उपलब्ध आहे ते 6 कोर्सेस आम्ही सुरू केले. त्याच्यासाठी मशीनरी पण आणलेली आहे. आता हा नवीन कोर्सेस केल्यानंतर त्यानंतर यावेळी आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले. 3-3, 2-2 वर्षाचे नाही आहे, 4 महिने 6 महिने असे आपण कोर्सेस सुरू केले. मोठा प्रतिसाद मिळाला. आता जे काही काळाची गरज आहे त्याप्रमाणे युवक युवतीने आपण प्रशिक्षित करून शॉर्ट टर्म कोर्सेस मध्ये त्याने जॉबसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आपण तयार करू.
0: नक्कीच सर, आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, तर महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत आणि उद्योग, तर ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय कशा पद्धतीने साधला जाईल?
1: यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितला होता की फक्त हा रोजगार विभागाचा काम नाहीये, पूर्ण सरकार या कामावर एकत्र यावा असा तुम्ही प्रयत्न करावा. म्हणून चंद्रकांत दादा पाटील आमचे एज्युकेशन मिनिस्टर, दादा भुसे स्कूल एज्युकेशन मिनिस्टर, इंडस्ट्रीज मिनिस्टर सावंत साहेब, त्याशिवाय आपले लेबर मिनिस्टर फुंकरजी, सर्व मोठी धार्मिक संस्था, सर्व इंडस्ट्रीयल असोसिएशन सर्वांनी आम्ही संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क करून ते स्वतः आपापल्या विभागातून यामध्ये पार्टिसिपेट करावा हा महाराष्ट्र सरकारचा यावेळी कार्यक्रम असेल. म्हणून हा मोठा महाकुंभ नाम दिलेला आहे, एकही दिवशी करणार असा शक्य नाही आहे. फक्त आम्ही यावेळी असा पण प्रयत्न केला की मोठी कंपन्या आली तर त्याचं स्वागत आहे,

0: पण जास्त भर आम्ही लहान एमएसएमईवर लास्ट जे काही लोकल जॉब जे उपलब्ध आहेत जे जॉब प्रोव्हायडर आहेत त्याने तिथे आणायच्या आणि तिथे युवक युवतीने प्री रोजगार मिळावा एक सॉफ्ट स्किलच्या 3 दिवसाच्या 7 दिवसाच्या प्रशिक्षण देणार आहे आणि ज्या कामासाठी त्यांची निवड झाली असेल त्यांच्या पण आपण रोजगार मिळाव्याच्या नंतर 15 दिवसासाठी प्रशिक्षण देणार आहे ज्या करून त्याने परमानंट जॉब तिथे मिळेल ते तिथे टिकेल.
1: बहुतांश महाराष्ट्र हा गावात बसलेला आहे तर ग्रामीण आणि शहरी युवक दोघांनाही समान संधी मिळाव्यात म्हणून आपण काय करणार आहात?
0: हा बरोबर तुमच्या म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्र गावामध्ये बसतो आणि गावामध्ये रोजगाराच्या साठी युवक युवती पण उपलब्ध आहे आणि संधी पण उपलब्ध आहे. तिचे कृषीची संधी होऊ शकतात, सौर ऊर्जा संबंधित विषयाच्या होऊ शकतात, आपलं जे काही आपले गावामध्ये तालुका स्तरावर जॉब उपलब्ध आहे लोकांना आपले राहण्याचे ठिकाणाचे जवळ जॉब पाहिजे त्याने आपला आवडता जॉब पाहिजे त्याने ब्ल्यू कॉलर जॉब प्रिफरन्स नको असा पण त्याचा मानस आहे. तर ते हे सर्व एकत्र लक्षात घेऊन आम्ही ते लोकल जॉब काय उपलब्ध आहे त्या जॉबसाठी आम्ही यावेळी लहान लहान रोजगार मिळावे त्यामध्ये 5 ते 20 पर्यंत कंपनी असेल आणि जास्त जास्त 200 विद्यार्थी असेल तर ते जास्त लोकांना जॉब यावेळी मिळू शकेल.
1: बरोबर आहे सर. उद्योगाच्या काही गरजा आहेत आणि उपलब्ध मनुष्यबळही आहे तर ह्यामधलं अंतर कशा पद्धतीने कमी करण्यात येईल?
0: ते माननीय प्रधानमंत्रीजीने 2014 मध्ये प्रधानमंत्री झाले तर फर्स्ट डिपार्टमेंट त्याने जे सुरू केला होता तो स्किलिंगचा होता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले प्रथमतः त्यावेळी त्याने पण स्किल डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये सुरू केला. म्हणजे काय, म्हणजे असं आहे की सर्वांना त्याने दोघांना माहीत होता की आता स्किलिंग आणि अपस्किलिंग शिवाय आपल्या मुला मुली टिकू शकत नाही कॉम्पिटिशन मध्ये. फक्त महाराष्ट्राचा विषय नाही आहे, विश्वभरामध्ये आता जॉब उपलब्ध आहे. आपण एक परवा आपण माननीय मुख्यमंत्री जे असते 100 लोकांनी इस्रायल पाठवला कन्स्ट्रक्शन वर्करने आणि स्टार्टिंग सॅलरी किती आहे 2 लाख रुपीज गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट जॉबची सिक्युरिटी 2 लाखची स्टार्टिंग आहे. ते तिथे 2 वर्षापूर्वी एक आता मुलं गेला होता त्याने मी मोबाईलवर सीएम साहेबने विचारला की तुमची त्या पगार काय 4 लाख रुपयाची पगार.
1: बरं,
0: आता पूर्ण विश्वमध्ये भारतीय युवक युवत्यासाठी फार कुतूहल आहे, कॉन्फिडन्स आहे, त्यांच्या म्हणणं आहे की ते फार मेहनती आहे, प्रोफेसर आहे, ऑनेस्ट आहे, हार्डवर्किंग आहे, इंटेलिजंट आहे. हे सर्व एकत्र कुठेही नाही आहे म्हणून भारतासाठी अतिशय चांगली संधी उपलब्ध आहे आणि त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एक फॉरेनमध्ये कसा मुलामुली जाऊ शकता त्यासाठी इथे विद्याविहार मुंबईमध्ये आपले स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी सुरू केली आहे त्यामध्ये त्याने फॉरेन लँग्वेजची शिक्षण पण देतो, फॉरेनचा कल्चर पण शिकवतो आणि ज्या जॉबसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे त्याचं बेसिक ज्ञान पण इथे देतो.
2: श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देणे आणि उद्योगांच्या गरजांशी त्यांना जोडणे हा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे. राज्यातील युवक आणि आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहे. या महत्वपूर्ण उपक्रमाची माहिती आणि शासनाची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, रोजगार कौशल्य आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्याशी संबंधित या विषयावरील संवादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत दिलखुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित.

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
2: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर।
3: तेरा घर का पता है यार, धुंधे धुंधे परेशान हो गया।
4: तो कटिंग करना है।
5: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: बदला बदला सवय बदला।
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा।
0: FM 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण देऊन केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो सकाळचे 7:40 एकोणपन्नास सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत।

श्रोते हो, आताच आपण देवकी पंडित आणि साथीदारांच्या सुरात नीला सत्यनारायण यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं नीला आकाश यांनी.

श्रोतेह, आताच आपण गौरी कवी साई ठेंबेकर यांच्या सुरात नीला सत्यनारायण यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं नीला आकाश यांनी. या गीतासोबतच आजच्या सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यावर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. UPI द्वारे 2 व्यक्तींमध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या कोणत्याही रकमेच्या व्यवहारांवर कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील 2000 रुपयापर्यंतचे UPI व्यवहार तसंच लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजे MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही निःशुल्क असतील असा खुलासाही अर्थ मंत्रालयानं केला आहे. या निर्णयामुळे व्यक्ती ते व्यापारी म्हणजेच P2M व्यवहारांपैकी सुमारे 96% व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांवर 4% इतकं नाममात्र MDR आकारलं जाईल तर 75,000 रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी MDRची मर्यादा प्रतिव्यवहार 300 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर UPI व्यवहारांसाठी व्यापारी वर्गाकडून ग्राहकांवर MDR शुल्काचा भार टाकला जाणार नाही याची काळजी घेण्याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याचंही अर्थ मंत्रालयानं सांगितलं.

आहे. दरम्यान MDR संकलनाच्या 5% रकमेचं योगदान देऊन लहान व्यापाऱ्यांकडून UPIचा वापर वाढवण्यासाठी एक विशेष निधी उभारला जाईल असं सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीत पंतप्रधानांनी भारताला वाटणारे चिंतेचे विषय मांडले. या मुद्द्यांचा विचार करताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता या 3 तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ओमानच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं भारताला मान्य नसल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. या भागात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून होणारी मुक्त आणि सुरक्षित वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत होण्याची गरज भारतानं व्यक्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते काल तेलंगणचे माजी राज्यपाल डॉ तमिलीसाई सुंदरराजन लिखित अ सेंचुरी ऑफ सर्व्हिस द RSS इन 100 ऍक्ट ऑफ सेवा या पुस्तकाचं काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकभराच्या सेवा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्र निर्माणातील योगदानाचं दस्तऐवजीकरण असल्याचं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. कोविड काळातल्या संघ स्वयंसेवकांच्या मदत कार्याचं स्मरण यावेळी राधाकृष्णन यांनी केलं. यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर काल 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली यांचा समावेश आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केलेला हा प्रकल्प ऐतिहासिक अध्याय ठरणार असल्याचं शहा यावेळी म्हणाले. या प्रकल्पाचा 90% आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असून राज्यांना केवळ 10% गुंतवणूक करावी लागणार आहे असंही त्यांनी नमूद केलं. ऑगस्ट महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे देशाच्या वस्तू निर्यातीत 26.12% मोठी वाढ नोंदवली गेली. ही निर्यात 43.81 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्याचवेळी सोन्याच्या आयातीत घट झाल्यामुळे व्यापार तूट कमी होऊन ती 26.86 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही गेल्या 5 महिन्यातील नीचांकी तूट आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल मंत्रालयात माध्यमांशी बोलत होते. एकंदर 27,000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक असून या प्रकल्पातून 15,000 लोकांना प्रत्यक्ष आणि 75,000 लोकांना अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. जगभरात आज जागतिक ओझोन दिन साजरा केला जात आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करण्यात ओझोनचा थर अत्यंत महत्वाचा घटक आहे. याबद्दल जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. शीत पृथ्वीसाठी जागतिक कृती ही या दिवसाची यावर्षीची संकल्पना आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या दलांमधील परस्पर कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणे आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. उत्तराखंडच्या औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं या सरावाचा प्रारंभ झाला. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. नेपाळमधील पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1399 वर पोहोचली आहे.

0: सुरक्षा दलांचं संयुक्त पथक शोध आणि बचाव कार्य करत असून सुमारे 5,170 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत एकंदर 13,742 लोकांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 26 ऑगस्ट रोजी नेपाळ तिबेट सीमेजवळ आलेल्या पुराचा उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरं आणि गावांना मोठा फटका बसला आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. संजू सॅमसननं 22 चेंडूत 57 धावांची धडाकेबाज खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. तत्पूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम जदरानं 33 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीनं 3 तर अर्षदीप सिंगनं 2 बळी घेतले. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. या मालिकेतील 3रा आणि अंतिम सामना आज दिल्लीतील याच मैदानावर होणार आहे. हवामान. हवामान विभागानं आज अंदमान आणि निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशातील इतर अनेक राज्यातही अशाच प्रकारचं हवामान राहणार आहे. बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा आणि राजस्थानमध्ये पुढील 2 दिवस वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2,000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यांवर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1,399 आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ठेवून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता आम्ही प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी गझल.

श्रोतेहो, आताच आपण भीमराव पांचाळे यांच्या सुरात इलाही जमादार यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं तर भीमराव पांचाळे यांनी. या गझलसोबतच आजचा मराठी गझलांचा प्रवास आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटूयात ठीक 10 वाजता विविधा या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. सकाळचे 10:52 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत कार्यक्रम नारी विश्व. संकलन आणि निवेदन पल्लवी सपकाळे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेका.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: श्रोते हो, विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकूयात. या कार्यक्रमाचं निवेदन आणि संकलन पल्लवी सपकाळे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेका.
2: सात्विक आणि पवित्र श्रावण आला, रूप बदलना इंद्रधनुष्य निघाला. पाखरे गाती तव मंजुळ गाणी, वसुंधरा ही जणू लोभस वाणी. रान फुलांनी सजावा मेळा, ऊन सावळीचा खेळ हा वेडा. चैतन्याचा असे हा सोहळा, श्रावण आला श्रावण आला. मंगळा गौरीचा सण नारा, लेकी सुना तव येती घरा. जिम्मा फुगडीचा फेर धरा, हर्षू लागला तनमन सारा. श्रावण आला श्रावण आला. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सखींनो. नारी विश्व या कार्यक्रमात मी पल्लवी आपणा सर्व सखींचे खूप खूप स्वागत करते. सखींनो, श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल, सगळीकडे हिरवीगार सृष्टी आणि आपल्या महिलांसाठी अगदी अगदी उत्साहाने भरलेला हा श्रावण महिना. या श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सण वार येत असतात आणि ते आपण अगदी उत्साहाने साजरा करत असतो.

सखींनो, या महिन्यात 14 तारखेला आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालं. सखींनो, आपल्याला माहीत आहे का गणेश उत्सवाची सुरुवात कशी झाली? ब्रिटिशांच्या काळात भारतीयांना एकत्र येण्यास आणि राजकीय चर्चा करण्यास बंदी होती. अशावेळी लोकांना एकत्र आणून त्यांच्यात संघटन शक्ती वाढवणे हा गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश होता. त्याचप्रमाणे उत्सवाच्या माध्यमातून देशभक्तीपर गीते, पोवाडे आणि व्याख्याने आयोजित करून लोकांमध्ये राष्ट्रीय जाणीवा आणि देशप्रेम जागृत केले जायचे. जातीभेद, प्रादेशिक भेद बाजूला सारून सर्व समाज घटक

त्याच व्यासपीठावर आणणे हा गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश आणि कार्य होतं. त्याचप्रमाणे धार्मिक उत्सवाच्या आड स्वदेशी वस्तूंचा प्रचार करणे आणि ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध जनमानस तयार करणे हा गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1893 सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करून हा उत्सव घरगुती पूजेपुरते मर्यादित न ठेवता त्याला सार्वजनिक आणि राष्ट्रीय स्वरूप दिले. तसे पाहिले तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 केली. भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात 1892 पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवात मूर्तीची स्थापना केली होती. लोकमान्य टिळकांनी 1893 या उत्सवाला सार्वजनिक रूप देत लोकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय ऐक्य आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी जनजागृती करणे साधन बनवले. याआधी गणेशोत्सव प्रामुख्याने घरांमध्येच एक धार्मिक विधी म्हणून साजरा केला जात असे. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख आणि अत्यंत आनंदाचा सण आहे, जो बुद्धी, समृद्धी आणि विघ्नहर्ता असणाऱ्या श्री गणेशाच्या जन्मोत्सवानिमित्त साजरा केला जातो. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला सुरू होतो. यामध्ये गणपतीच्या मातीची मूर्ती घरात किंवा सार्वजनिक मंडपांमध्ये बसवली जाते. हा उत्सव 1.5 दिवस, 5 दिवस किंवा 11 दिवसांपर्यंत चालतो आणि अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जनाने याची सांगता होते. गणपतीला विघ्नहर्ता म्हणजे संकटे दूर करणारा म्हटले जाते. त्याची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. गणेश हा बुद्धी, ज्ञान आणि नव्या कार्याची सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. कोणतेही नवे काम सुरू करताना गणेशाचे स्मरण केले जाते. विधीनुसार बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केली जाते. बाप्पाला आवडत्या मोदकांचा आणि इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. 10 दिवस रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते. अनंत चतुर्दशीला वाजत गाजत बाप्पांचे विसर्जन केले जाते.

सखींनो, याच दिवशी हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते. गुजरातमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून 3 दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात. महाराष्ट्रामध्ये

अनेक विवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रियाही हे व्रत करतात. उत्तर भारतात महिला हे व्रत करतात, तसेच काशी प्रांतातही हे व्रत केले जाते. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग किनारपट्टी, गोवा या राज्यांमध्ये देखील हे व्रत केले जाते. भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही हे व्रत महिला करतात. शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची मातापिता म्हणून ओळखले जातात. स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे, म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातून तेथे प्रकटन व्हावे म्हणून प्रार्थना करण्याची प्रथा आहे. हिमालय पर्वताची कन्या पार्वती हिने तरुण वयात भगवान शंकराची पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. तिने वनाच्या एका निर्जन स्थळी वाळूचे शिवलिंग तयार केले आणि अन्न पाण्याचा त्याग करून खडतर तप केले. पार्वतीचे वडील हिमालय राजाने तिचे लग्न विष्णूशी ठरवले. ही गोष्ट पार्वतीला अजिबात मान्य नव्हती. तिने आपल्या मनात शंकरालाच पती मानले होते. तेव्हा पार्वतीच्या एका मैत्रिणीने तिला घरातून आणि पित्याच्या संपत्तीतून सुरक्षितपणे एका गुप्त जंगलात गुहेत नेले. हरिता जिला नेलेती आणि लिका यावरून या व्रतेचे नाव हरितालिका पडले. भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी पार्वतीने केलेल्या कडक उपवासामुळे किंवा तपश्चर्येमुळे भगवान शंकराचे आसन हलले. शंकर भगवान तिथे प्रकट झाले. त्यांनी पार्वतीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा पार्वती म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही. शंकराने ती इच्छा मान्य केली आणि ते अंतर्ध्यान पावले. दुसऱ्या दिवशी पार्वतीने मैत्रिणीसह त्या व्रताचे पारण केले. इतक्यात तिथे तिचा पिता हिमालय आला. त्याने पार्वतीला विचारले की तू अशी का निघून गेलीस. तेव्हा पार्वतीने सर्व हकीकत सांगितली. मुलीची शंकरावरील भक्ती पाहून हिमालयाने तिचे लग्न शंकराशीच लावून देण्याचे वचन केले आणि काही दिवसातच चांगला मुहूर्त पाहून पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी लावून दिला. हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारख्याच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते. हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकेंसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. वाळू किंवा काळी मातीचं शिवलिंग बनवलं जातं. त्यावर वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि पाने सजविले जातात. त्याची पूजा केली जाते. पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढून मातीपासून किंवा वाळूपासून शिवपार्वती आणि गणपतीची स्थापना केली जाते. याच आठवड्यात आहे ऋषीपंचमी. ऋषीपंचमी हे हिंदूंच्या चालीरीतीप्रमाणे भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषीची मनोभावे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषीपंचमी हे नाव मिळाले आहे. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदाग्नी, वशिष्ठ आणि अत्री या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वशिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्धी केली जाते. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलत्स्य, क्रतू, पुलत्स्य, मरीची, अत्री आणि वशिष्ठ या ऋषींचे पूजनही या दिवशी केले जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्या कष्टाचे अन्न खावे या मागचा संकेत या संदेश या पूजेतून दिला जातो. अशा रीतीने स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींची प्रतिष्ठा दिलेली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी हे व्रत आहे असे मानले जाते. गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रतांची मुख्य योजना मुख्यतः आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचार संपन्न व्हावा या हेतूने असतो. स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत कशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर निरसन होऊ शकते असे मानले जाते. ज्या विद्यार्थ्यांना श्रावणी संस्काराचा लाभ होत नाही अशा संवरणीय स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्य कष्टातील त्रुटी आणि परिहारातून देखील हे व्रत करावे असे सांगितले जाते. कोणत्याही व्रताचा काल आणि आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. त्यानुसार चातुर्मास काळात येणाऱ्या या ऋषीपंचमी व्रतामध्ये ऋषीपूजनाच्या खेरीज आघाड्याच्या काष्ट्याने दंतधावण, पंचगव्य प्राशन,

उपासिनींना हरिद्रा स्नान, भस्मा स्नान, गोमय स्नान केले जाते. ऋषीपंचमीच्या दिवशी विशिष्ट व्रताहार आणि ऋषी स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच उपवासाहून पूर्णतया भिन्न आहे. कारण एरवीच्या उपासात रसाहार, फलाहार किंवा हविष्णान्य विहीन असते, परंतु ऋषीपंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले अर्थात न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते. तसेच या व्रतातील विविध स्नाने सांप्रतकालीन लोकप्रिय असणाऱ्या निसर्ग उपचार प्रणालीमध्ये आचरली जातात आणि त्यापासून होणारे लाभही दिसून येतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात विशेषतः कोकण भागात हे व्रत महिला करतात. त्याचप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करताना आपल्याला दिसून येतात. या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण वा लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. यात कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते. या दिवशी सप्तर्षी आणि अरुंधती देवीची पूजा केली जाते. मानवाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या ऋषीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे व्रत पाळले जाते. अनावधानाने घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी महिला प्रामुख्याने हे व्रत करतात. या दिवशी नांगरलेल्या जमिनीतील पिकांचे अन्न खात नाहीत. जंगलात किंवा जमिनीतून स्वतःहून उगवलेल्या भाज्या एकत्र करून ऋषी भाजी बनवले जाते. या दिवशी बैलांचे कष्ट आणि नांगरणीने अन्न वर्ज्य मानले जाते. सखेनो, अशा प्रकारे ऋषी पंचमी ही आपल्याकडे सर्वत्र साजरी केली जाते.

आखेंनो आजीबाईचा बटवा म्हणजे साध्या घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांचा संग्रह. यात आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांचा आणि औषधी वनस्पतींचा वापर करून छोट्या मोठ्या आजारांवर सोपे उपचार केलेले जातात. जसे की सर्दी खोकला असेल तर आले आणि मध किसून त्यांचा रस काढावा. यात थोडे मध मिसळून ते घेत राहिल्यास त्यामुळे खोकला कमी होतो. एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद आणि दूध प्यायल्याने घसादुखी आणि सर्दीत आराम पडतो. पोटात गॅस किंवा दुखत असल्यास थोडा ओवा आणि चिमूटभर मीठ कोमट पाण्यासोबत चघळून घ्यावे. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते. सतत डोकेदुखी होत असेल तर सुंठाची पूड पाण्यात पेस्ट करून कपाळावर लावावी, त्यामुळे डोकेदुखी कमी होते. सखींनो, आजीबाईच्या बटव्यामध्ये वारंवार वापरलं जाणारे कडुनिंबाचे झाड किंवा नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा उपयोग होत आलेला आहे. मध्यम आकाराच्या कडुलिंबाच्या वृक्षाची उंची सुमारे 15 ते 20 मीटर तर विस्तार 2 ते 3 मीटर असतो. पाने हिरवीगार असतात. कडुलिंबाच्या झाडांचे अनेक उपयोग असून त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. डासांना तसेच कीटकांना पळवून लावण्यासाठी त्यांच्या पाण्यांचा उपयोग पूर्वीपासून होत आहे. खोडाचे तसेच मुळाची साल कडवट असून रक्तस्त्राव थांबविण्यासाठी उपयुक्त आहे. खोडातून पाजरणारा डिंक औषधी असून त्वचा रोगावर वापरतात. त्याच्या डिंकाचे लाडू बाळंतपणात देण्यास येतात. पाने वातनाशक आणि मूत्र लसून त्याचा उपयोग श्वासनलिकांमधून स्रवणारा कफ कमी करण्यासाठी होतो. पानांचा काळा हिवतापावर उपयोगी असून यकृताचे कार्य सुलभतेने होण्यास मदत करतो. जखमा, त्वचेचे रोग, व्रण, आतड्यातील जंत, मधुमेह इत्यादींवर कडुलिंबाच्या काड्यांचा उपयोग केला जातो. त्याच्या खोडाचा आणि लिंबोळ्यांचा वापर मूळव्याधीसाठी करतात. तसेच डहाळीचा वापर दात घासण्यासाठी पूर्वीपासून केला जात असतो. त्याला काढलेला रस दंतधावनाचा एक घटक म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे अडुळसा ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदातील उल्लेखानुसार अडुळशातून आयुर्वेदिक पद्धतीचे अनेक औषधे तयार केली जातात. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस मध, सुंठ, मिरी आणि पिंपळी यांचे मिश्रण कफ आणि कास यावर देतात. पानात वसिसाइन हे अल्कलाइड आणि ॲथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो. यानंतर शिकेकाई, बाबूळ, खैर आणि हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणात सारखेपणा आढळतो. शिकेकाईची पूड पाण्यात उकळून स्नानाकरिता वापरतात. केसातील दारुणा आणि उवा यांचा त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते. त्वचा कोरडी पडत नाही. शमी आणि गरम कपडे हे डाग पडलेले चांदीची भांडी उपकरणे धुतल्यास ही पूड चांगली असते. खोडाची साल ही मासे पकडण्याची जाळी आणि दोर रंगविण्यास आणि त्याचा टिकाऊपणा वाढविण्यास वापर करतात. हळद आणि शिकेकाईची पाने यापासून हिरवा रंग मिळतो. कोवळ्या पानांची चटणी अथवा पाने मिळीबरोबर खाण्यास कावळीवरील चांगली असतात. पाण्यांचा रस आंबट आणि सौम्य रेचक आणि हिवतापावर गुणकारी असून शेंगांचा काढा पित्तनाशक असतो. शिकेकाईची पूड घालून केलेला मलम त्वचा रोगावर लावतात. चीनमध्ये आणि जपानमध्ये मूत्रपिंडाच्या आणि मूत्राशयाच्या विकारांवर शेंगा वापरतात. बिया सुलभ प्रसूतीसाठी देतात. गुरांना विषबाधा झाल्यास शिकेकाई बियांसह ताकात वाटून ती पाजली जाते. बाजारात शिकेकाईची सुगंधी पूड मिळते. शिकेकाईचे काही गुणधर्म रिठ्याप्रमाणे असतात. शिकेकाईयुक्त साबण बाजारात आता उपलब्ध झालेले आहे. तर अशा प्रकारे आजीबाईच्या बटव्यातील असलेली शिकेकाई ही आपल्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.

सखींनो, आता आपण पळूया आपल्या आवडत्या सेगमेंटकडे, आणि ते म्हणजे रेसिपी. तर आजची आपली रेसिपी असणार आहे मोदकांचे विविध प्रकार. कारण आत्ता आपल्याकडे 2 दिवसापूर्वीच गणपतींचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येकाला प्रश्न पडतो की आज गणपतीला कोणत्या प्रकारचे मोदक द्यावे. तर बघूयात आपण काही मोदकांचे विविध प्रकार. गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवले जाणारे मोदकांचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे उकडीचे मोदक. तांदळाच्या पिठाची उकड काढून नारळ आणि गुळाचे सारण भरून वाफेवर बनवले जाणारे मोदक बाप्पाचा हा सर्वात आवडता आणि पारंपरिक नैवेद्य आहे. गव्हाच्या किंवा मैद्याच्या पिठाची कढा करून आत खोबऱ्या गुळाचे सारण भरून तेलात तळून केलेले मोदक म्हणजे तळणीचे मोदक. खवा आणि साखर किंवा गूळ एकत्र करून साच्यात बनवले जाणारे मोदक म्हणजे खव्याचे मोदक. काजू कतलीप्रमाणेच काजूची पेस्ट आणि साखरेचा पाक करून आपण काजू मोदक करू शकतो. त्याचप्रमाणे खजूर, अंजीर, बदाम, काजू आणि पिस्ता एकत्र करून न शिजवता बनवलेला एक अत्यंत पौष्टिक आणि शुगर फ्री प्रकार म्हणजे ड्रायफ्रूट मोदकाचा. चॉकलेट मोदकामध्ये डार्क किंवा मिल्क चॉकलेट वितळवून त्यात ड्रायफ्रूटचे सारण भरून लहान मुलांसाठी हे खास मोदक आपण बनवू शकतो. ओरिओ बिस्किटांची पावडर आणि दूध एकत्र करून झटपट बनणारा हा प्रकार म्हणजे ओरिओ मोदक आणि हे लहान मुलांना नक्कीच आवडतील. खव्याच्या किंवा नारळाच्या आवरणात गुलकंद आणि विड्यांच्या पाण्याचा अर्क वापरून आपण गुलकंद किंवा पान मोदक तयार करू शकतो. आणि हा आपल्याला पचण्यातही अतिशय सोपा असा मोदक आहे. त्याचप्रमाणे हापूस आंब्याचा रस किंवा पल्प खव्यात आटव

0: मँगो मोदक बनविले जातात. तांदळाच्या पिठाऐवजी बारीक रव्याचा वापर करून झटपट उकडीसारखे मोदक तयार केले जातात. आरोग्याविषयी जागरूक असणार तर आपल्याला तळण्याऐवजी जर आपण ओव्हनमध्ये जर मोदक बेक केले तर हे आपल्या तब्येतीसाठी नक्कीच चांगले असतील. तर सखींनो, या छान छान रेसिपींसह आणि आजच्या कार्यक्रमातून मला म्हणजे आपली रेडिओ सखी पल्लवी हिला रजा द्या. आपण पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात, तोवर नमस्कार. श्रावणधारा अवखळ वेड्या, भेटून जाती तनामना. श्रावणधाऱ्या अवखळ वेळ्या, भेटून जाती तनामना. रुजवून जाती मनात माझ्या, तुझेच हिरवे प्रेम पुन्हा, तुझेच हिरवे प्रेम पुन्हा. नमस्कार सखींनो.
1: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन, संकलन आणि निर्मिती पल्लवी सपकाळे यांची. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10:30 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणि

0: वंदन करते गणरायाला, हात जोडते वरद विनायकाला, प्रार्थना करते गजाननाला, सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना। याच अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे गणेश उत्सवाच्या सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा।
1: गीत गंगा।
0: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, गणरायाच्या कृपेने सुखाची बरसात हो, प्रत्येक स्वप्नाला यशाची साथ मिळो, हृदयात राहो सदैव बप्पांचा आशीर्वाद, आयुष्यभर लाभो आनंदाचा हा प्रसाद। अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आपल्याला ऐकविते उलाढाल या चित्रपटातील हे गीत।

0: श्रोतेहो, आताच आपण अजय गोगावळे यांच्या सुरात जगदीश खेबुडकरांची शब्दरचना ऐकली. उला ढाल या चित्रपटातील या गीताला संगीत पथ केलं होतं अजय अतुल यांनी.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आताच आपण प्रसनजीत कोसंबी यांच्या सुरात गजेंद्र अहिरे यांची शब्दरचना आणि संगीत निर्देशनात अनुमती या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं.

मृतदेह आताच अपन अवधूत गुप्ते आणि आनंद जोशी यांच्या सुरात श्रीरंग गोडबोले यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं बप्पी तुटुल यांनी आणि चित्रपट होता वेड लावी जीवा.

0: श्रोतेहो आताच आपण सिद्धार्थ महादेवन आणि साथीदारांच्या सुरात मंगेश कंगणे यांची शब्दरचना ऐकली. उर्फी या चित्रपटातील या गीताला संगीत पथ केलं होतं चिनार महेश यांनी.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आताच आपण स्वप्नील बांदोडकर आणि निखिरा जोशी यांच्या युगलसुरात संशय कल्लोळ या चित्रपटातील गीत ऐकलेत. वैभव जोशी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं कौशल इनामदार यांनी.

श्रोते हो, आताचं पण वैशाली सामंत, अमित राज आणि उर्मिला धनगर यांच्या सुरात गुरु ठाकूर यांची शब्दरचना ऐकली. तू हे रे या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं अमित राज यांनी.

0: इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: गीत गंगा.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण देऊन गेला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: उंदरावर होऊन निस्वार वाहण्या या धरतीचा आभार. दुःख सारे घेऊन जा आणि सुखाचं मोदक देऊन जा. देव तुला दुर्वांची जोडी विघ्नहर्ता येऊन जा. गणपती बाप्पा मोरिया. आकाशवाणी अमरावती तर्फे सर्व श्रोत्यांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणी अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. सकाळचे 11:01 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन अंतर्गत आपकी फरमाइश.
5: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित पत्रांच्या आपकी फरमाईश या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, ढोल ताशांचा गजर, फुलांची आरास, मोदकांचा सुगंध आणि भक्तिमय वातावरण, विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने आज सर्वत्र आनंदाची लहर पसरली आहे. खास बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीचे दैवत असलेल्या श्री गणेशाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक घर सजले आहे. आज खास बाप्पांच्या आगमनाबरोबरच मनात नवी उमेद, नव्या स्वप्नांची पालवी आणि सकारात्मकतेचा प्रकाशही उजळतो आहे. खास अशाच भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात घेऊन आलो आहोत आपकी फरमाईश हा कार्यक्रम. खास चला तर मग गणरायाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊन गणेशाच्या नामघोषात आपल्या या सुंदर पत्राच्या प्रवासाला सुरुवात करूयात. आणि पहिलं पत्र कोणाचं सहभागी होते हे बघूयात. श्रोतेहो, हे पत्र आलं आहे मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोर्ट वरून रवींद्र पवार, सौमीना पवार, चिरंजीव श्रीकांत आणि ओम यांना ऐकायचं आहे अष्टविनायक या चित्रपटातील गीत. हे गीत ऐकण्याकरता अजून पत्र आलं आहे मुक्काम पोस्ट पातुडा खुर्द मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, गायत्री मुकुळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, ईश्वरी स्वराली आणि समस्त नांदोकार परिवाराला ऐकायचं आहे छानसं हे गीत.

श्रोतेहो, आताच आपण अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलसुरात हेच माझे माहेर या चित्रपटातील गीत ऐकलेत. शांता शेळके यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा हा कार्यक्रम

श्रोतेहो, आताच आपण वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाले यांच्या युगलसुरात एस नांदगावकरांची शब्दरचना ऐकली. अष्टविनायक या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे सुंदरखेड राजमाता नगर श्री अपार्टमेंट बुलढाणा महाराष्ट्र येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश नरवाडे आणि समस्त नरवाडे परिवार यांचं. त्यानंतर दुसरं पत्र आहे विदर्भ श्रोतागण क्लब रामटेकपुरा अकोट येथून अनिल कुमार पिलातर, सौ अर्चनाताई पिलातर, कुमारी अभिलाषा, कुमारी अपेक्षा आणि समस्त पिलातर परिवार या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे बन्या पापू या चित्रपटातील हे छानसं.

0: श्रुतीह आताच आपण उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांच्या युगसुरात मुरलीधर गोडे यांची शब्दरचना ऐकली. बन्या बापू या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं ऋषीराज यांनी.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
0: श्रोतेह, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे. दीप रेडिओ लिस्नर्स क्लब, लेहगाव रेल्वे, तालुका दर्यापूर येथून दीपक कुऱ्हाडे, आशिष कुऱ्हाडे, कुमारी कल्पना कुऱ्हाडे, रमेश इंगळे, बंटी कुऱ्हाडे आणि समस्त कुऱ्हाडे परिवार यांचं. बडे प्लॉट, पुलगाव, जिल्हा वर्धा येथून सुनील पेंदाम, सुनीता पेंदाम, निकिता, दामिनी, श्रेया आणि समस्त पेंदाम परिवाराला ऐकायचं आहे हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील हे छान.

मृतदेह अत्याचपण आशा भोसले अनुराधा पोडवाल आणि साथीदारांच्या सुरात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील गीत ऐकलत. सुधीर मोगे यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोत्या पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे छत्री तलाव अमरावती येथून किशोर गुप्ता साधना राणी गुप्ता दुर्गा माता वाड घाटंची येथून कविश गुप्ता कोमल गुप्ता यांचं. तसेच पुढील पत्र आलं आहे बेर्डी येथून राजेश सोनी कंचन सोनी गायत्री ढोमणे वैष्णवी ढोमणे चंचल ढोमणे सुभाष सव्वाशेरे अर्जुन गवणेकर समस्त सोनी परिवाराला ऐकायचं आहे जैत्रे जैत या चित्रपटातील हे छानसं गीत.

0: तांबूळ पिकल्या झाडाखाली ढोलकुनाचा वाद.
1: श्रोते हो, आताच आपण आशा भोसले आणि रवींद्र यांच्या युगल सुरात नाथो महानोर यांची शब्दरचना ऐकली. जैत रे जैत या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे काष्टी तालुका श्रीगोंदा येथून लक्ष्मण जगताप, वैजयंता जगताप, श्रेया शिंदे, निलेश जगताप यांचं. पुढील पत्र आहे प्रवीण नगर अमरावती येथून चंदू अप्पा हातोले यांचं. मेघदूत कॉलनी यशोदानगर येथून श्री शंकरराव सुने यांचं. दस्तूरनगर पोस्टमॉन कॉलनी येथून श्री दिलीपभाऊ सुरोसे यांचं. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील हे छानसं गीत.

श्रोते हो, आताच आपण आशा आणि महेंद्र कपूर यांच्या उगल सुरात जगदीश केपूरकरांची शब्दरचना ऐकली. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं एन दत्ता यांनी. श्रोते हो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे मुक्काम पोस्ट वडनेर भुजुंग तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून भूषणराव देशमुख, राजकुमार अंबळकर, राजू राऊत, दामूळ मोहोळ, पंकज मोहोळ, देवानंद भालेकर, संदीप भालेकर यांचं. त्यानंतर दुसरं पत्र आहे मुक्काम पोस्ट काकडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून भूषण देशमुख, देवल देशमुख या श्रोत्यांचं. याच गीतासाठी पत्र पाठवलं आहे दंडवत श्रोता संघ मुक्काम पोस्ट कुष्टा बुजरुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोने, सौ योगिता हागोने, प्रशांत हागोने, कुमारी प्रियाली हागोने, पार्थ हागोने, विजय वडतकर आणि समस्त हागोने परिवाराला ऐकायचं आहे हिमालय की गोद में या चित्रपटातील हे छानसं.

श्रोतेहो, आताच आपण मुकेश यांच्या सुरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. हिमालय की गोद में या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. श्रोतेहो, गीतगुंजन या कार्यक्रमातील आपकी फरमाईश या कार्यक्रमात वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची.

वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप. श्रोतेहो, छोट्याशा विश्रांतीनंतर गीतगुंजन या कार्यक्रमातील आपकी फरमाईशमध्ये श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे माऊली रेडिओ श्रोता संघ उत्तमसरा भातकुली येथून ज्ञानेश्वर बेलसरे, लताताई सवई, आराध्य बेलसरे, अधिरा बेलसरे, प्रगती बेलसरे, रुपाली बेलसरे, राहुल बेलसरे आणि समस्त बेलसरे परिवार यांचं. भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे, शुभांगी, अनिता, श्रावण बिडवे आणि समस्त बिडवे परिवार यांचं. जरूर वरुड येथून बाबासाहेब वाडोदे, आदि चर्पे, प्रियंका पंकज वाडोदे, चंद्रप्रभा वाडोदे आणि मीनाक्षी चर्पे यांचं. आणि समस्त वाडोदे परिवार आणि चर्पे परिवाराला ऐकायचं आहे कभी कभी या चित्रपटातील हे छानसं गीत.

श्रोतेहो, आताच आपण लता मंगेशकर आणि मुकेश कुमार यांच्या सुरात कभी कभी या चित्रपटातील गीत ऐकलेत. शाहीर लुधियानवी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं खय्याम यांनी. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे शास्त्री नगर बीड येथून किसन सपकाळ, आशा सपकाळ, वर्षा, पूजा, शीतल, विशाल सपकाळ यांचं. मालटेकडी अमरावती येथून प्रशांत ढेकरे, वर्षा ढेकरे, श्रद्धा ढेकरे यांचं. तसेच राधिका श्रोता संघ निंबोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख, बबन जोशी यांचं. शिवाजी चौक बोराला खुर्द येथून आदिनाथ वाघ, अमोल वाघ आणि समस्त वाघ परिवार यांचं. किशोरनगर अमरावती येथून हिरामन शेंडे, शीलादेवी शेंडे, रमेशचंद्र कांबळे, सरोज कांबळे, मनीष शेंडे, दर्शना शेंडे आणि समस्त शेंडे परिवाराला ऐकायचं आहे याराना या चित्रपटातील.

श्रुतेहो आताच आपण किशोर कुमार यांच्या सुरात अंजानी या चित्र माफ करा अंजानी यांची शब्दरचना आपण ऐकलीत. याराना या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं राजेश रोशन यांनी. श्रुतेहो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलेलं आहे भारतीय रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुरजी येथून अश्विनी धनंजय बोबडे यांचं, दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कळसकर, आर्यन, अर्पण यांचं हेच गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे सिद्धार्थनगर नवसारी अमरावती येथून ज्ञानेश्वर साखरकर, सूरज साखरकर, आकाश साखरकर, प्रेमिला साखरकर आणि समस्त साखरकर परिवार यांचं हेच गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे महेशनगर औरंगाबाद येथून रमेश देशपांडे, सारंग देशपांडे, सौ नीलिमा देशपांडे यांचं आणि समस्त देशपांडे परिवाराला ऐकायचं आहे चलती का नाम गाडी या चित्रपटातील छानसं हे गीत.

श्रोते हो, आताच आपण किशोर कुमार यांच्या सुरात चलती का नाम गाडी या चित्रपटातील गीत ऐकलं. मजूह सुलतानपुरी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं एस टी बर्मन यांनी. श्रोते हो, एक दुजे के लिए या चित्रपटातील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे पेर्डी येथून हुकुम करमकर यांचं. सुनीता करमकर, हार्दिक करमकर, प्राची करमकर, तनु करमकर यांचं समस्त करमकर परिवाराला ऐकायचं आहे. दहीगाव नांदुरा येथून धोंडू भातुरकर, विवेक भातुरकर, प्रतीक्षा कोमल, समाधान भातुरकर, मंगला भातुरकर यांचं. एस टी कॉलनी नांदुरा येथून नीलू कुमार बगाडे, सुनीता बगाडे, प्रेम राज आणि समस्त बगाडे परिवार यांचं. अमरावती येथून रमेश चंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सरोज कांबळे, हिरामन शेंडे, सुहास शेंडे या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे. छान.

श्रोतेहो, आताच आपण लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या युगस्वरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. एक तुझे के लिए या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो, सागर या फिल्म चित्रपटातील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे छत्री तलाव अमरावती येथून किशोर गुप्ता, साधना राणी गुप्ता, कमल गुप्ता, कविश गुप्ता, नेहा गुप्ता, कोमल गुप्ता यांचं. तसेच याच गीताकरता पत्र पाठवलं आहे शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरला मनवर, विशाल तथा चेतन यांचं. धुमाळवाडी रोड अकोला जिल्हा अहमदनगर येथून सुनील साठे, लता साठे, शुभम साठे, शुभांगी साठे आणि समस्त साठे परिवाराला ऐकायचं आहे सागर या चित्रपटातील छानसं हे गीत.

श्रोते हो, आताच आपण किशोर कुमार यांच्या सुरात जावेद अख्तर यांची शब्दरचना ऐकली. सागर या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोते हो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, सकुबाई डोंगर दिवे, सुवर्णा मोहोड, जगदीश मोहोड आणि समस्त डोंगर दिवे आणि मोहोड परिवाराला ऐकायचं आहे हे गीत. तसेच अतुल गौतमी धम्मदिना इथून तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर एकथून अरुण काळे ए डी कांबळे यांचं, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, ऐकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुणा एडगुळकर.

सुवर्णा मोहोड, जगदीश मोहोड आणि समस्त डोंगर दिवे आणि मोहोड परिवाराला ऐकायचं आहे हे गीत. तसेच अतुल गौतमी धम्मदिना इथून तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर एकथून अरुण काळे ए डी कांबळे यांचं, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, ऐकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुणा एडगुळकर मुक्कामपस चंदूर तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर येथून हे पत्र आलेलं आहे. तसेच पुणे येथून प्रियंका पंकज कुमार वाडोदे, नागपूर येथून अतुलराव जरपे, मनोज कुमार कनिरे, जरूड येथून बाबासाहेब वरोडे यांचं, तसेच दुर्गाई सेलू, चंदू कुलकर्णी, हेमलता परभणी येथून सी आर कुलकर्णी यांचं, या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे हाथी मेरे साथी या चित्रपटातील हे छानसं गीत.

0: श्रोतेहो, आताच आपण किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलसुरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. हाती मेरे साथी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. श्रोतेहो, या गीतासोबतच गणरायाकडे एकच प्रार्थना, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. सर्व विघ्नांचा नाश हो आणि प्रत्येकाच्या मनात नव्या आशेचा दीप उजळो. आजच्या या मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित पत्रांच्या आपकी फरमाईश या कार्यक्रमातून आता मात्र रजा घेण्याची वेळ झाली आहे. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आणि आपल्या प्रियजनांना आपली आवडती गाणी ऐकविण्याकरता तसेच नवीन श्रोत्यांनाही जुळण्याकरता आमचा पत्ता आहे गीतगुंजन आपकी फरमाईश द्वारा कार्यक्रम प्रमुख संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ कॅम्प रोड आकाशवाणी अमरावती पिनकोड नंबर 444602. श्रोतेहो, या पत्त्यावर जरूर पत्र पाठवा. पुन्हा भेटूयात अशाच सुंदर कार्यक्रमात नवीन विषयांसह, नवीन गीतांसह आणि नव्या उत्साहासह. तोपर्यंत आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरेला त्यारचा नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

आमच्या महिला श्रोते वर्गासाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर यांचं, सादरकर्त्या दिलीबा पटवर्धन. हे आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रमात विद्या गौरीचा मनःपूर्वक नमस्कार आणि सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्यासोबत.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष संवाद रंगात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, वंदना विटणकर यांनी खूप सुंदर लिहून ठेवलंय, अंधाराची खंत तू कशाला करीसी रे गा प्रकाश गीत. आणि असं अंधार असणाऱ्या आयुष्यांना आपल्या आपल्या दीपाच्या प्रकाशात वाट दाखवणारे दोन दीप आज आपल्या सोबत आहेत, यजुर्वेंद्र महाजन सर आणि मानसी महाजन. अंधाराला चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा एक भक्कम दीपस्तंभ आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. श्रोते हो, शारीरिक व्यंग किंवा गरिबी ही माणसाच्या नशिबाचा भाग असू शकतो, पण ती त्या व्यक्तीची मर्यादा ठरू शकत नाही. हे ज्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं, असे दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, शिक्षण तज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हजारो अनाथ दिव्यांग आणि वंचित मुलांची माऊली बनलेल्या आदरणीय मानसी महाजन आज आपल्या सोबत आहेत. यजुर्वेंद्र सर आणि मानसीजी, स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
2: नमस्कार.
0: जळगावच्या मातीतून सुरू झालेला सेवायज्ञ पुणे, दिल्ली आणि अगदी देशविदेशात पोहोचलाय. भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अशा अनेक सन्मानांनी तुमच्या संस्थेचा तुमचा गौरव झालाय. दोघांनाही सुरुवातीचा प्रश्न आहे. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या उपक्रमाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि ही प्रेरणा कुठून मिळाली? यजुर्वेंद्र सर, तुम्ही सुरुवात करा.
1: जरूर जरूर. सगळ्यांना नमस्कार. खूप आनंद वाटतोय मला सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना. माझं मूळ गाव एरंडोल, जळगाव जिल्ह्यातलं, आणि मध्यमवर्गीय कुटुंब. तिथे माझं पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये माझी विवेकानंदांबरोबर ओळख झाली. खरं तर एका व्याख्यानातून विवेकानंद केंद्र आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी याचं आयोजन केलेलं होतं. मी कधीच कोणत्याच व्याख्यानाला जायचो नाही, पण त्या व्याख्यानाला गेलो माझ्या मित्रामुळे आणि आमचे एक सर होते जी आर महाजन सर यांच्यामुळे, आणि भारावून गेलो. विवेकानंदांच्या तीन विचारांनी त्या दिवसापासून वेगळा यजुर्वेंद्र समोर यायला लागला. त्याच्यातला पहिला विचार होता कोहम, याची जाणीवच पहिल्यांदा झाली की असं काही असतं, म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असतो. आणि त्यातही सोहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच तो आहे, मी सर्व शक्तिमान आहे, मी जर माणूस असेल तर मी पाहिजे ते करू शकतो, जे मी विचार करतो तेच घडतं, ही सगळी जाणीव पहिल्यांदा झाली की मी किती शक्तिमान आहे. आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आणि दुसरा विचार मला मिळाला तो होता, तुम्ही जर माणूस असाल तर काहीतरी विशेष आणि निस्वार्थ करा, नाहीतर तुमच्यात आणि इतर प्राण्यांमध्ये

0: कुठलाच फरक राहणार नाही. त्या सोबतचा विचार होता, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात अगदी ते गेल्यानंतरही.
1: खरे खरे.
0: या विचाराने काय झालं, मला असं वाटलं की अरे हे तर खरंय आणि हे पटण्यासारखं आहे ना, याच्यात फार
1: अल्टिमेट ट्रूथ आहे,
0: अल्टिमेट ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि मी तसा विचार करायला सुरुवात केली, तसं वाचलं काही थोडं, तशा व्यक्तींबरोबर राहायला लागलो आणि माझं जीवन बदलायला लागलं. त्याग आणि सेवा हे भारताचे सर्वोच्च आदर्श आहेत, अशा सगळ्या गोष्टी बघायला लागलो, ऐकायला लागलो. माझ्या वडिलांनी मला ग्रॅज्युएशन नंतर पुण्याला पाठवलं शिकायला. पुणे विद्यापीठात मी PhD करायला लागलो आणि ज्ञान प्रबोधिनीत मी आधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा शिकायला गेलो आणि 6 महिन्यांनी शिकवायला लागलो, कारण मला खूप आवड, कारण या सगळ्या विचारांनंतर मी सामाजिक कामात आलो, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आलो आणि मला त्या जाणीवेतून पुन्हा ही जाणीव झाली की सर्वात महत्वाचं, कारण म्हटलं होतं की तुम्ही इतरांसाठी काहीतरी केलं तर काय केलं पाहिजे, तर मला जाणवलं की शिक्षण हे फार महत्वाचं आहे, ते तुमचं पूर्ण आयुष्य बदलतं, घेणारे हात देणारे हात होतात. आणि मग अशा शिक्षणाला मी पुण्यात गेलो, पण माझ्या बरोबर माझे काही गरीब मित्र मैत्रिणी नाही येऊ शकले. मला त्याचं फार वाईट वाटायचं. जसं तुम्ही म्हटलात, आपण कुठे जन्माला यावं हे ठरवता नाही येत, पण जन्माला आल्यानंतर जर आपण एक चांगला सुसंस्कृत समाज असेल तर किमान संधी प्रत्येकाला मिळावी आणि त्यातून मग ठरेल. मला तसं वाटायचं की हे गुणवत्तेचं शिक्षण हे खेड्यापाड्यात मिळालं पाहिजे. आणि मग 2005 साली मी ज्ञानप्रबोधिनीतलं काम, माझं PhD हे सगळ्या संधी सोडल्या आणि मी वयाच्या 25 असं ठरवलं की यानंतर संपूर्ण आयुष्य समर्पित करायचं एकाच गोष्टीसाठी, ज्यांना सर्वात जास्त गुणवत्तेच्या शिक्षणाची आवश्यकता आहे मी त्यांच्यासाठीच काम करेन. आणि म्हणून ग्रामीण आदिवासी भाग मला माहिती होता, जळगाव, धुळे, नंदुरबार, तिथल्या समस्या माहिती होत्या, म्हणून परत गेलो आणि तिथे 2005 अनौपचारिकरित्या दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली ग्रामीण आदिवासी मुलांसाठी. आणि हेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, करिअर काउन्सिलिंग आणि उच्च शिक्षणाच्या संधी याबद्दलचं विनामूल्य मार्गदर्शन. माझे वडील 2001 गेलेत अचानक आणि त्यामुळे कुठला सपोर्ट नव्हता तसा. मग माझी व्याख्यानं मात्र व्हायला लागली होती वयाच्या 22 पासून.
1: एकला चलो रे सुरू झाला.
0: त्या व्याख्यानातून येणाऱ्या मानधनातून हे संस्था सुरू केली. सगळी लोक वेड्यात काढायची की अरे बाबा हे असं पुस्तकात असतं असं नसतं, पुण्यात राहा, व्यवस्थित आपलं करिअर कर, लग्न कर आणि त्यानंतर जसं जमलं तसं, हा जसं जमलं तसं मग तू समाजसेवा कर. पण मला ना मनापासूनच वाटायचं की नाही, मला हेच काम केलं ना तर मला खूप छान वाटेल.
1: आणि आनंद आणि वेगळा काय असतो, कोर हॅपीनेस जो असतो तो आत असतो, तो थोडीच बाहेर मिळतो किंवा पैशाने विकत मिळत नाही. खूप छान सर. मानसी मॅडम तुम्ही काय सांगाल?
2: पहिल्यांदा यांनी मला सांगितलं होतं की मी समाजकार्याची मला आवड आहे किंवा मी करणार आहे, म्हणजे हे लग्न ठरायच्या वेळेला जो आपण भेटतो त्यावेळेला सांगितलं होतं. तोपर्यंत मी अशीच होती ठीक आहे असत, ठीक आहे असत, किंवा एखाद्या वेळेला ते म्हटलं ते मी खूप बाहेर असेल वगैरे असं, तर ते आपण म्हणतो की ओव्हर टाइम असतो किंवा एक जॉब जो प्रोफाईल असतो की फर्स्ट शिफ्ट असते, सेकंड शिफ्ट असते किंवा OT असतो, मी त्याच दुनियेत होती. पण आमचं रजिस्टर लग्न झालं आणि त्याच्या रात्री सरांनी 10 मुलं दत्तक घेतली, तर त्या दिवशी समजलं बापरे हे तर
1: आपण वेगळंच प्रकरण केला होता,
2: तो नाही येत असं त्याच्यावर वेगळं काही. आणि समाजकार्यासाठी एक जी आपली एक व्याख्या असते तीच माझी एक साधारण व्याख्या होती, पण हळूहळू समजत गेलं की अरे याची व्याप्ती खूप मोठी आहे, यांचे विचार, यांचं पॅशन म्हणा, यांचं स्वतःचं पॅशन हे खूप वेगळं आहे. आपण वेगळ्याच माणसाची लग्न केलेलं आहे, एक साधारण नवरा जो असतो तो येतो कमवतो घरी असतो अशातला नाही हे. पण मग अर्थातच सुरुवातीला खूप अवघड गेलं हे, पण नंतर हळूहळू समजत गेली कामाचं स्वरूप, त्यांचं कुठे कल आहे काय, मग अशा लोकांना भेटत गेली,
1: काम आवडत गेलं सर.
2: हा काम आवडत गेलं.
1: मला खूप काय जाणवलं माहितीये का, लोक रिएक्ट होतात, तुम्ही रिएक्ट नाही झालात, तुम्ही रिस्पॉन्ड केलं या सगळ्या अनपेक्षित गोष्टींना.
2: बरोबर,
1: खूप छान. आणि अशी कोणाची सोबत असताना जेव्हा काम सुरू असतं तेव्हा त्या कामाला अजून एक ग्रेस येते, ही अगदी खरी गोष्ट आहे. यजुर्वेंद्र सर, तुमची माहिती वाचत असताना वाचलं की राहतं घर तुम्ही विकून टाकलं, कामावर पराकोटीचं प्रेम असल्याशिवाय हे होत नाही, कसे होते ते दिवस, स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी उभं राहणं, हा तसा आत्मशोधाचा प्रवास आहे. की जो तुम्ही आधी म्हटलात विवेकानंदांनी

0: त्या विचाराने सुरू झाला, कसा होता?
1: खरं तर काम सुरू केल्यानंतर माहिती नव्हतं की किती समस्या पुढे आहेत आणि काय प्रकारचं काम करायला लागणार आहे, पण जसं जसं सुरू केलं तसं जाणवलं की फक्त विनामूल्य शिक्षण देऊन नाही चालणार या मुला मुलींना, यांना राहणं खाणं इतरही समस्या आहे. म्हणजे इतकी पराकोटीची गरिबी आहे. एक मुलगी मला भेटली होती, ती म्हटली होती की तिला डिस्टिंक्शन आहे मॅथमॅटिक्स मध्ये आणि ती शेतात काम करते, कारण तिचे वडील वारले, कारण तिची आई आजारी आहे, कारण तिची घरात म्हातारी आजी आहे आणि भाऊ दहावीला आहे. ती जोपर्यंत शेतात दिवसभर काम करत नाही तोपर्यंत तिच्या घरात संध्याकाळी चूल पेटत नाही. हैराणी भाषेत ती मुलगी मला म्हटली होती, जडलोंग मी दिनभर काम करत नाही वावरमा, तर लोंग मन घर संध्याकाळीले खावाले भेटणार नाही, तर तुमनाकडे येवाले पैसा कुठून लावू आणि तिथे उनू तर मला खावाले कोण दी, असं आईराणीत तिने मला विचारलं होतं. मला जाणीव झाली की आपण वरवर विचार करतो फार, आपल्याला पूर्ण परिस्थिती माहिती पाहिजे. म्हणून मग निवासी करायचं ठरवलं. आता निवासी करायचं ठरवल्यावरही सुरुवातीचे 4 वर्ष ना कुणीच डोनेशन देत नाही ग्रामीण भागात, तर अजूनच अडचण असते. काय झालंय, आपल्याकडे बोललं फार जातं किंवा आपल्याकडे संकल्पना फार छान आहे, भारतीय भारतीय संस्कृती, पण ती कृतीत कमी दिसते आपल्याकडे, त्याला खूप खूप वेळ लागतो. आणि मग मला मात्र माझा स्वभाव अस्वस्थ आहे, म्हणजे मला जर एखादी समस्या दिसते माझ्या समोर आहे आणि ती कोणीतरी मदत करत नाही म्हणून ते होणार नाही, हे मला मंजूरच नाहीये. तर आधी आपण काय सर्वोत्तम करू शकतो त्याच्यावर माझा विश्वास आहे आधीपासून. आणि म्हणून मी तेव्हा असं ठरवलं की ठीक आहे, नाही तर हरकत नाही. म्हणून मग मानसीला आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला खरं तर आभार मानावे लागतील की त्यांनी रजिस्टर लग्नाचं मान्य केलं. आमच्याकडे तसं नसतं, हजारो लोक लग्नात येतात. रजिस्टर लग्न करून जे पैसे वाचले त्यातून त्या दिवशी संध्याकाळी 10 मुलांचं आम्ही केलं आणि मग नंतर जी संख्या वाढली, पूर्ण महाराष्ट्रातून आली मुलं, काहींना आई नाही, काहींना वडील नाही, काहींचे वडील व्यसनी आहे आणि मुलं मेरिटची, मग अशा मुलांना परत पाठवणं जीवावर यायचं. म्हणून माझ्या वडिलोपार्जित घर शेती विकून आम्ही भाड्याच्याच घरात राहायचं ठरवलं. मला त्या अस्वस्थता होती की आपण यांच्यासाठी या मुलांसाठी काहीतरी करूच शकलो पाहिजे, कोणी नाही करत आहे तर आपण केलं पाहिजे. मग काय करायचं, तर मग वडिलोपार्जित शेती आणि घर विकलं, भाड्याच्या घरात राहणं पसंत केलं. खरं तर त्या बाबतीतही माझी आई मानसी मुलं परिवार सगळ्यांचा साथ मिळाली मला आणि त्यातून मग 200 मुलांना घेऊ शकलो. मुळात मुद्दा असा आहे की फार असं वाटतं की किती मोठा त्याग केला आहे, पण मी असा विचार करायचो तेव्हाही आणि आताही की आपलं स्वतःचं घरात राहणं आणि त्याच प्रकारच्या भाड्याच्या घरात राहणं, फार हालाखीत वगैरे नाही, त्याच प्रकारच्या, त्याच्याने थोडी अडचण होते नक्कीच. सामान इकडून तिकडे न्या तिकडे न्या, काही व्यवस्था थोड्या कमी जास्त, याची तुलना जर या मुलांच्या आयुष्यातल्या अडचणींशी केली तर हे काहीच नाहीये.
0: आणि तुमचा हा मोठेपणा आहे, पण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून राहतं घर विकणं हे काय मानसिकता असू शकते हे मी नक्कीच समजू शकते. सर, विचारांनी भारून जाणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो, की जी तुम्ही कृती आत्ता केली, तर ध्येयाला प्रत्यक्षात आणण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेबद्दल ऐकायला आवडेल.
1: मुळात काय असतं की आपण कशासाठी जगतोय हा प्रश्न पण आपल्या संस्कृतीत विचारला जातो. पर्पज ऑफ लाईफ म्हणजे आपल्या मानवी जीवनाचा उद्देश काय. साध आहे, आपण जन्माला आलो, माणूस म्हणून जन्माला आलो, तर काय उद्देश असावा बरं, किंवा काय करावं आपण आयुष्यात की हे येऊन आपल्याला कृतार्थता जाणवेल. नाहीतर कुठलाही प्राणी होऊ शकतो. राहणं खाणं शिक्षण नोकरी ते काही चुकीचं नाहीये, पण हे एवढंच करून जर आपण मेलो तर वर किंवा स्वतःला पण विचारलं जाईल की अरे मग केलं काय. आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी भरत मेला. एवढंच करायचं असेल तर तो उपयोग नाही. मग काय पर्पज आहे जीवनाचा, तर मला खरंच एवढं नाही समजायचं तेव्हा. हे काम करता करता मी डेव्हलप होत गेलो खरं तर. पण मला पहिली गोष्ट तेव्हा हे ठरवली होती मी की माझं ध्येय हेच आहे की मला याच्याने छान वाटतं. म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यामध्ये जर त्याची प्रगती झाली, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं, त्याच्या समस्या सुटल्या, तर मला खूप छान वाटतं. एकदम सोपं आहे, याच्यात काही वेगळं नाहीये. मला कोणालाही आनंद झाला आणि कोणाचीही समस्या सुटली ना, मला खूप छान वाटतं. आणि त्या छान वाटण्याशिवाय अजून काहीच आयुष्यात नसतं असं मला वाटतं. म्हणून हे काम सुरू केलं, ध्येय ठरवलं. आता प्रत्यक्ष कृतीत खूप अडचणी येतात, पण तुम्ही भारावून केव्हा जातात किंवा तुम्ही त्या अडचणींवर मात केव्हा करतात असं मला वाटतं अनुभवातून, जेव्हा तुम्ही जे करतायत त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष रूप दिसायला लागतं, त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे एखादा

0: एकदा गरीब मुलगा मुलगी जे पराकोटीच्या त्रासात होते आणि ते येऊन पुढे म्हणतात आता आम्ही डेप्युटी कलेक्टर झालोय आणि ते त्यांचे आई वडील असतील जे कोणी घरातले असतील ते येतात. त्यावेळेस असं वाटतं की अरे याच्याहून अधिक काय असतं. तर ही जी टेस्ट आहे ना किंवा ही जी आपल्याला एक गोडी लागते ना ती गोडी मग नंतर तुम्हाला ती खेचत राहते कारण ती एक वेगळी नशा आहे तो एक वेगळा आनंद आहे आणि तो इतका सर्वोच्च दर्जाचा आहे असं मला वाटतं की त्याच्यासमोर बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्या आहेत.
1: ऍब्सोल्यूट हॅपीनेस असं आपण त्याला नक्की म्हणू शकतो. मला आता मानसी वाढवणं प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीच्या काळात यांचं हे सगळं आता सांगितलं काम असं केलं घर विकून टाकलं मुलांना दत्तक घेतलं त्यांच्या पुढच्या व्यवस्था त्याच्यासाठी असलेलं काम पण तुम्ही या सगळ्याकडे कसं बघत होतात तेव्हा कारण नुकतं लग्न झालं होतं आणि बॉम्बगोळे पडले होते सगळे तर तुमची इन्व्हॉल्वमेंट मनोबल दीपस्तंभमध्ये कशी झाली.
2: अर्थातच हे आधी खूप जड गेलं मला राहतं घर विकणं सगळ्या गोष्टी करणं पण मग हळूहळू जे लोक ह्या कामात आहे त्यांना भेटणं जसं की भरत दादा आमळकर असतील हेमाताई असतील त्यांच्याकडून नेमकं कार्य कसं असतं काय असतं मग थोडस माझं समजून घेणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी एकदा सेट झाले की ओके आपल्याला पण याला हातभार लावायचा आहे तर मग असं करता करता हळू त्या मुलांमध्ये जाणं मग तोपर्यंत इकडे ओवी आणि श्लोक होते माझ्याकडे माझी स्वतःची मुलं होती आणि यांचं हे 8 दिवस बाहेर असणं तर मग असं करता करता आम्ही ठरवलं की मी पूर्णपणे घराकडे बघेन. त्यावेळेला मी पुन्हा वेळ देऊ शकत असली म्हणजे शक्य होतं माझ्याकडून पण तरी सुद्धा मुलांकडे लक्ष देणं कारण की हे 8 दिवस
1: जबाबदारी
2: जबाबदारीचं काम आहे त्याच्यामुळे मग मुलांकडे बघणं आणि प्लस मध्ये मध्ये मग एनजीओचे जे अकाउंटचे कामं असतील किंवा मुलांच्या काही गोष्टी असतील त्या बघणं आणि बाकीचं मग सरांचं प्लॅनिंग करणं अशी हळूहळू माझी इन्व्हॉल्वमेंट होत गेली.
1: खूप खूपच मोठं काम आहे आणि ते घर एकाने कोणी सांभाळल्याशिवाय दुसऱ्या घराच्या बाहेर पूर्ण जाऊ शकत नाही.
0: यामध्ये खरं योगदान तिचं असं आहे की घरातलं सगळं आयोजन तिने सांभाळल्यामुळे मी अतिशय मुक्तपणे बाहेर काम करू शकलो निर्धास्त. घरात माझं एकच छोटं योगदान आहे मी शिक्षण क्षेत्रातलं असल्यामुळे मुलांचं घरातल्या मुलांच्या शिक्षणात मी थोडं लक्ष घातलं पण त्या व्यतिरिक्त 95% सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळं मानसीने बघितलं हे खूप मोठं काम आहे आणि त्याच्यामुळे मी करू शकलो. आणि पुन्हा संस्थेची खरेदी आहे काही त्याच्यानंतर अकाउंट संदर्भातल्या काही महत्वाच्या बाबी
1: तिथे
0: विश्वासाची फार गरज आहे. आता तर अनेक ठिकाणी लग्नांना मी 34व्या वर्षी पहिल्यांदा कन्यादान केलं तेव्हापासून कन्यादान करण्यात वडील आणि आई हे आम्ही सगळे सोबत तर अशा सगळ्याच याच्यात मानसी सोबत यायला.
1: खूपच वा खूपच छान अशा रीतीने तुमचं संस्थेचं काम सुरू झालं आणि तुमचं कुटुंब खऱ्या अर्थाने व्यापक झालं असं मला आवडेल म्हणायला. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचं काम एक्झॅक्टली चालतं कसं आणि त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत काय.
0: सुरुवात आदिवासी आणि ग्रामीण मुलांनी झाली होती.
1: बरं
0: नंतर काय झालं 2013-14 एका कार्यक्रमानंतर कराडला कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपला काही लोक चर्चा फोटोग्राफ ऑटोग्राफ सुरू होते आणि कुणीतरी मला मागून पाठीला चाच पडल्यासारखं वाटलं. मी बघितलं तर एक ब्लाइंड मुलगा अंध मुलगा मला शोधत आला होता आणि तो मला म्हटला सर लय भारी झालंय म्हटले तुमचं व्याख्यान कधीच ऐकलं नाही असं पण काय म्हटलं सर आम्ही पण स्वप्न बघू शकतोय का. तो अंध होता आणि माझं त्या दिवशी व्याख्यान होतं स्वप्न बघा ती पूर्ण होतात या विषयावर. त्याने हे विचारल्यानंतर माझे डोळे उघडले मला जाणवलं की आपल्या पूर्ण भारतात स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांमध्ये कुठल्याच क्षेत्रात दिव्यांग व्यक्ती उच्च स्तरात तुम्हाला दिसणार नाही. मग जर असं असेल तुम्ही जे म्हटलात ते की वैश्विक विचार की जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही काहीही करू शकतात मग ही पण माणसं आहेत मग यांच्याकडून का नाही झालं. मला जाणवलं 3 कारणं आपल्याकडे देशात यांच्याकडे दयेने बघितलं जातं. दुसरं हे काहीच करू शकत नाही असा लोकांना खूप मोठा गैरसमज आहे आणि तिसरं यांनी काही मुख्य प्रवाहातल्या संधी घ्यायच्या ठरवलं तरी भारतातलं कुठलंही महाविद्यालय किंवा विद्यापीठ हे यांच्यासाठी ऍक्सेसिबल नाही म्हणजे यांचा अभ्यासक्रम यांना शिकवणाऱ्या यांना तंत्रज्ञान 14 प्रकारच्या डिझॅबिलिटीज आहेत त्याच्यासाठी नाही तर हे कसे पुढे जाणार. मग तेव्हापासून 2014 पासून आम्ही सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेतलं या प्रकल्पात कारण मूळ उद्देश होता सर्वात गरजू घटकांबरोबर काम करायचं. तेव्हा 14 प्रकारचे दिव्यांग आलेत आधीचे ग्रामीण आदिवासी गरीब मुलं पण होतेच. त्यानंतर 2016 मला एक मुलगा भेटला

0: असंच चर्चा झाली. मी त्याला म्हटलं बेटा आधी जेवण कर नंतर आपण बोलू. तो संस्थेत मदतीला आला होता.
1: बरं.
0: ढसा ढसा रडायला लागला अचानक. समजलंच नाही. एक मिनिटानंतर शांत झाला. म्हटलं काय झालं बेटा? तो म्हटलं सर मी अनाथ आहे आणि आता 19 वर्षाचा झालो आणि त्यानंतर आता मी मला कोणीच नाही जगात. मला बाहेर पडावं लागलंय संस्थेतून. मला ना शिकण्याची खूप इच्छा आहे तर मला मदत करा. त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी मला हे जाणवलं की अनाथ असणं म्हणजे नेमकं कसं वाटत असेल. नाही तुम्ही आता 5 सेकंद विचार करा की उद्यानंतर जर तुम्ही या जगात एकट्या वावर असेल तुमचा कसं वाटेल. हे फार भयानक आहे, भयंकर आहे. त्या दिवशी मला ती जाणीव झाली. माहिती आधीपासून होतं पण जाणीव त्या दिवशी झाली. तेव्हापासून ठरवलं की जी काही अनाथ मुलं मुली अशी 18 वर्षावरची त्यांचं आई बाबा आपण आपल्या संस्थेत व्हायचं. तिथून ती मुलं आली तर या सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सर्व प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ही भारतातली पहिली आणि या प्रकारची एकमेव संस्था आहे. निवासी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण. तर या प्रकारचं इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल संस्था असं याला म्हणतात.
1: वा वा छान. आणि तुम्ही आता म्हणालात तसं माहिती होतं आणि मग जाणीव झाली आणि मग त्या जाणीवेतून जी कृती झाली ती अतिशय शुद्ध स्वरूपात आपण जो शुद्ध हा शब्द असतो तशा पद्धतीचं काम सुरू झालं. सर आता तुम्ही सांगितलं की पहिले मुलं दत्तक घेतलीत मग असे जोडली गेली ही सगळी दिव्यांग मुलं तुमच्या संस्थेशी जोडली गेली. तर 2009 ते 2026 हा सर्व दृष्टीने प्रवास कसा होता आणि या प्रवासात लोकसहभाग मिळाला का आणि मिळाला असेल तर तो कशा स्वरूपाचा होता?
0: नक्कीच. सुरुवात केली होती या विचाराने की आपण सगळ्यात गरजू घटकांबरोबर काम करू आणि टप्प्याटप्प्याने ती मुलं भेटत गेलीत. आणि हा प्रवास मला असं वाटतं की मी या प्रवासामुळे घडत गेलो. माझी मुलं माझी खूप मोठी प्रेरणा आहे. ते त्यांच्या जीवनाचे अनुभव जे घेऊन आलेत त्यातून त्यांनी माझी जडणघडण केली.
1: क्या बात.
0: दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है हे वाचून नाही तर अनुभवातून जाणवतं आणि मग तुम्ही बदलतात. मला खूप चांगली लोक भेटली. त्या लोकांनी पण मला अप्रत्यक्षपणे घडवलं. 2009-10 नंतर मग यामध्ये अनेक लोक योगदान द्यायला लागलीत. तन मन धन टाइम टॅलेंट आणि ट्रेजर याच्याप्रमाणे. आणि मला हे जाणवायला लागलं की लोक योगदान का देत असावेत, आपण हे का करतोय, याच्यातून ती एक भूमिका, तो एक विचार पक्का झाला की देणं हा माणूस स्वभाव आहे. म्हणजे देण्यानेच खरं तर तुम्ही माणूस आहात आणि ते अधिक चांगला माणूस आहात हे सिद्ध होतं. यात मग खेड्यापाड्यात काम करणाऱ्या शेतातल्या महिला सुद्धा महिन्याला 100 रुपये देतात.
1: क्या बात है.
0: प्रोजेक्ट बांधायला घेतला आम्ही जळगावचा, त्यावेळेस 20 कोटी रुपये लोकसभा उभा राहिला पूर्ण भारतातून. तर त्याच्यात 100 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत निधी आला. अनेक लोकांनी एक एक मुलांची जबाबदारी शिक्षणाची घेतली आहे. अनेक कंपन्यांचा सहभाग मिळाला. ही मुलं आता जशी पास होतात वेगवेगळ्या क्षेत्रात जातात त्यांच्या पगारातली दर महिन्याची रक्कम ते संस्थेला देतात.
1: केवढा कृतज्ञ भाव आहे हा. वा.
0: तो त्यांच्यात रुजावा यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. कारण आपल्याकडे कृतज्ञता भाव तसा फार कमी असतो. माणसाचा विसरणे हा फार महत्वाचा गुण आहे, स्वभाव आहे. पण या मुलांमध्ये ते टाकलं जातं आणि हजारो लोक या कामाच्या पाठीशी उभे राहिले, कामाच्या सोबत उभे राहिले आणि त्याचमुळे हे काम खरं तर इतकं विस्तारलं. आता 3 प्रकल्पांमध्ये जळगाव, पुणे आणि दिल्ली इथे 650 मुलं 16 राज्यातली निवासी शिक्षण प्रशिक्षण घेऊन आपलं आयुष्य घडवत आहेत आणि ही सगळी मुलं त्यांच्या पूर्ण पिढीतली पहिली जी अशा क्षेत्रात जात आहेत. तर या सगळ्या प्रवासामध्ये जी लोक सोबत काम करायला आली फक्त त्यांच्यामुळे हे काम या स्तरात आता येऊ शकलंय.
1: खरंय खरंय. वा छान आपल्या गप्पा सुरू आहेत पण मध्ये एक आपण एक छान सुरेल ब्रेक घेऊया. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: माझं आवडतं गाणं आहे जीना इसी का नाम है.
1: वा.
0: किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार.
1: वाह वाह खूप छान. नक्की ऐकूया हे गाणं.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत दीपस्तंभ मनोबल या संस्थेचे संस्थापक श्रीयुत यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्याशी. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहात, एनईपीची आता सुरुवात झालेली आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे हे आदर्श एक आहे. ग्राउंड लेवल रियालिटी वेगळी आहे. आता जे तुम्ही आता म्हणलात की ती पहिली मुलं आहेत त्यांच्या सगळ्या पिढींमधली, बदल होईल का, काय वाटतंय?
1: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन येऊ घातली आहे, खूप चांगली सुरुवात आहे. कुठलीही महत्वाची मोठी गोष्ट आधी अशक्य वाटते.
0: खरं
1: ठीक, त्यामुळे बदल होईल का, तर मी म्हणेन बदल नक्की होईल. बदल नक्की होईल म्हणून कामाला आधी सुरुवात करावी लागते. लोकांच्या मानसिकतेत बदल होणं फार गरजेचं आहे. सर्वसमावेशक शिक्षण जे आहे, ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात, समन्वित आणि पुन्हा ऍक्सेसिबल, म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला ते मिळालं पाहिजे, याची वास्तविकता अशी आहे की आपल्या देशामध्ये दिव्यांगांना यासाठी खूप अडचणी आहेत. त्याच्यावर आपण मनोबल हा एक प्रकल्प आदर्श आणि यशस्वी करून दाखवलाय की जो आता देशभरात पुढच्या 15 वर्षात आपण करणार आहोत. तर हे होऊ शकतं आणि लोकसहभागातून होऊ शकतं हे आपण दाखवून

0: घेतलेलं आहे, लोकांनीच दाखवून दिलं आहे. यासाठी मात्र मला सर्वात महत्त्वाचं वाटतं की समाजातल्या शिक्षकांना यासाठी प्रेरित, प्रोत्साहित आणि अधिक शिक्षित केलं पाहिजे. कारण ही मुलं सुरुवातीपासून शिक्षकांच्या सोबत असतात. 90% दिव्यांगांचे पालक हे बिलो पॉवर्टी लाईन मधले असतात, खचलेले पिचलेले असतात. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं, त्यांचं मन परिवर्तन होणं हे दूरची गोष्ट आहे.
1: आणि समाज म्हणून आपण त्यांची जबाबदारी घेतलीच पाहिजे ना. सरकारनी समाजाने जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे काम आवश्यक आहे. थोडक्यात तुम्ही जे शिक्षकांबद्दल म्हणालात, तर त्यांना शिक्त करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये निर्माण करण्याचं काम ह्या नवीन शिक्षण व्यवस्थेने केलं पाहिजे. आता ह्या प्रश्नाला जोडूनच मला एक प्रश्न विचारायला आवडेल की दिव्यांग अना ट्रान्सजेंडर या सगळ्याकडे अजूनही समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणावा तसा सकारात्मक किंवा माणूस म्हणून बघण्याचा आजार डेव्हलप झालेला नाही आहे. तुमचा काय अनुभव?
0: हे खरं आहे, खर तर आधी नव्हतं असं. खूप पूर्वी जेव्हा लोक चळवळी असायच्या किंवा आपल्याकडे अध्यात्माच्या परंपरा असायच्या, तर साधं साधं म्हटलंय माणसाने माणसाशी माणसासम वागणं. ही जी सर्वात गरजू मुलं मुली आहेत यांच्याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, यांचा विचार करून यांच्या गरजेनुसार व्यवस्था केल्या पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. तसं केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, पालक, शिक्षक आणि समाजाने यांच्याकडे दयेने बघता कामा नये. यांना काहीतरी अडचण आहे शारीरिक, एकच अडचण आहे, बाकी सगळं ठीक आहे. आणि ज्यांना शारीरिक अडचण नाही त्यांना मानसिक अडचणी असतात, आपल्यातल्या हे फक्त ते दिसत नाही, यांच्या दिसतात. तर यांना मित्र मानलं पाहिजे, तयार नको करायला, आणि यांना संधी दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण जे बोलतो ना तेच घडतं. त्यामुळे सगळ्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर कुणी असो, तो माणूस आहे, त्याला संधी द्या, त्याला ज्ञान घेता येईल, कौशल्य घेता येईल, त्याला आपलंच करता येईल, अशा प्रकारची एक चांगली संस्कृती आपल्याला निर्माण
1: आणि परत तो समाजाच्या उपयोगाला येईल. सर, एका बाजूला भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचं सदस्यत्व आहे तुमच्याकडे, आणि गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, याचे तुम्ही संचालक आहात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष सुरू असलेलं हे सगळं समाज कार्य आहे. समतोल कसा साधता हा प्रश्न सर तुम्हाला आहे. आणि मानसीताई तुमच्यासाठी की हा तोल बिघडू नये म्हणून तुम्ही काय करता?
0: माझ्या या सगळ्या कामाचं दुसऱ्या जबाबदाऱ्या ज्या मी घेतल्या आहेत त्या अशाच घेतल्या आहेत की ज्याचा या कामाला उपयोग होईल. मी जे काही करतो त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध या कामाशी असल्याशिवाय मी काहीच करत नाही. एक
1: ध्येयापासून बाजूला डायव्हर्ट व्हायचं नाही.
0: आणि त्यामध्ये पण मी म्हटल्याप्रमाणे प्रवास खूप असतो. व्याख्यानांना मला दर महिन्याला 8 दिवस देशभरात आणि परदेशात प्रवास असतो. तर हे सगळं करताना नियोजन करण्याच्या सवयीचा मला खूप उपयोग झाला. फक्त काय आधी करायचं, कशाला महत्व द्यायचं, ते कसं करायचं, ते केलं तर तुमची प्रकृती तुम्ही सांभाळू शकतात, तुमच्या कुटुंबाच्या महत्वाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सांभाळू शकतात, तुम्ही तुमचं काम सांभाळू शकतात, आणि त्यातही जबाबदाऱ्या विभागून देता येतात.
1: नियोजन हा त्याचा की पॉइंट आहे तुमच्या बोलण्यावर मानसिकता.
2: तेच नियोजन माझ्या प्लॅनरमध्ये. फक्त यांनी त्यातल्या त्यात इमर्जन्सी आहे किंवा काही गोष्टी आहे त्यांना आधी कळवून देणं, त्यानुसार ते त्यांचं प्लॅनिंग करतात. आणि मुळात म्हणजे याच्यामध्ये मुलांची खूप मदत होते मला. ओवी आणि श्लोक जे आहेत माझे मुलं, ते पण खूप समजून घेतात, खूप गोष्टी मला मदत करतात, त्याच्यामुळे साधता येतो समतोल. आणि हे सरांचंही आहे की अशा वेळेला ते आवर्जून असतातच. सो त्याच्यामुळे जी म्हणतो आपण कमी भासते का किंवा काही होत का, ते तसं नाही होत. ते बरोबर वेळ काढतात, सगळ्या शेड्यूल मधून वेळ देतात,
1: क्वालिटी टाइम दिलेला असतो की मग ती कमी जाणवत नाही.
2: बरोबर,
1: अगदी खरंय. तुम्हालाच काही अजून एक प्रश्न असा आहे की तुम्हा दोघांची मुलं ओवी आणि
2: श्लोक,
1: श्लोक आणि ही सगळी प्रेमाने बांधलेली तुमची हजारो लेकर आहे, आई म्हणून दमछक होते?
2: हो, आधी व्हायची. अर्थात जसं आपल्याला आई होणं माहिती नसतं, तसंच ह्या प्रकारचं आई होणं माहिती नव्हतं. तस तसं जसं जशी एक एक स्टेप पुढे होत गेली तस तसं समजत गेलं. पण एवढंच आहे की हे मुलं वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले असतात, त्याच्यामुळे यांच्यामध्ये गोष्टी रुजाव्या लागतात. जसं की आता गणपती येत आहे, तर गणपतीमध्ये त्यांचा सहभाग घेणं, त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं, जसं आता अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी एखाद्या जे डोनर्स आहेत ज्यांना पालक म्हणजे पालक बनायची इच्छा आहे, तर त्या अशा मुलाशी जोडून दिलं की ते महिन्यात

0: वगैरे फोन करतात, कसा आहेस बेटा, काय आहेस, मस्त नवऱ्याला त्यांच्या घरी जाणं, तर अशा प्रकारे गोष्टी होतात आणि ते पण हळूहळू ती भावना निर्माण होते.
1: बंध त्या लोकांची जुळले जातात, तुम्ही त्यांचं माध्यम म्हणून काम.
0: शेवटी दोन शब्द प्रेमाची हवे असतात, बाकी काहीच नको. की बाकी सगळं मिळतं, पण कोणतरी आहे आपल्याला विचारणार,
1: कोणतरी
0: आहे, ही भावना निर्माण झाली की आप सगळ्या गोष्टी सुरळीत होतात.
1: जोडून द्यायचं त्यांच्या ह्यांना आणि आपण त्याच्यातनं अलगद
0: अलगद सगळं बरोबर होतं
1: की ते पुढचं होतं.
2: यामध्ये मी, मानसी, आई, माझे काका काकू सगळे हे सहभागी असतात. पुन्हा जे संचालक मंडळ आहे आमचं, हे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की काम हे पूर्ण करायचं. जर आपण म्हणतो की हा आपला परिवार आहे, तर ही मुलं मग पायावर उभी राहतात. पायावर उभी राहिल्यानंतर त्यांच्यासाठी मुलगा मुलगी शोधणं, त्यांचं लग्न करणं, तेही आपण करतो. लग्न करून त्या मुली सासरी जातात आणि दरवर्षी दोन वेळा ते माहेरासाठी आपल्याकडे येतात. आता 3-4 तारखेला माहेराचा कार्यक्रम आहे. सगळं टीमवर्क आहे, सगळे मिळून हे काम.
1: आणि त्याचं नियोजन पण इतकं सोपं नाहीये. खूपच छान. ही सगळी मुलं आहेत ती विपरीत परिस्थिती किंवा विचित्र मानसिक संघर्षातून आलेली असतात. ही मुलं जेव्हा मनोबल मध्ये दाखल होतात तेव्हा त्याच्यावर काम केलं जातं का आणि त्यांच्यात समूह भावना कशी निर्माण केली जाते?
2: सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण 18 वर्षपर्यंत आयुष्याची ज्यांना नकारात्मकता अनुभवायला मिळते, ज्यांना अवहेरलं जातं, ज्यांना ते कमी आहे असं जाणवून दिलं जातं, त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असतो. ते सगळं काढण्यासाठी त्यांच्या मनातून, भावनेतून अत्यंत उत्तम दर्जाचं काउन्सिलिंगची यंत्रणा आपल्या दीपस्तंभ मनोबल मध्ये आहे. आनंद नाडकर्णी सर जे आताच गेले, त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांबरोबर असलेल्या डॉक्टर सुवर्णा आणि त्यांची सगळी टीम, शिल्पा मॅडम, अशी एकूण 5 लोकांची टीम काम करते. अतिशय प्रोफेशनल काउन्सिलिंग, उत्तम दर्जाचं, व्यक्तिमत्वाबद्दलचं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, करिअर बद्दलचं, अभ्यासाचं ही यंत्रणा उभारली गेली आहे. या मुलांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग पण दिलं जातं, कारण ते यांच्यासाठी ऍक्सेसिबल नव्हतं भारतात, कारण ते त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने नव्हतं ते केलं. आणि त्यातून आपण म्हणतो निस्वार्थ भावनेने त्यांच्यावर प्रेम करणं आणि त्यांचा स्वीकार करणं, या सगळ्या वातावरणामुळे ते या मानसिक संघर्षातून बाहेर पडतात. आणि मग त्यांना ठेवलं एकत्र जातं रूम मध्ये, म्हणजे इन्क्लुझिव्ह रेसिडेन्स मध्ये असं आहे तिथे की एका रूम मध्ये 8 जण आहेत. एक अंध, एक अस्थिव्यंग, एक हिअरिंग इम्पेअर्ड कर्णबधीर, एक ऑर्फन, आणि एकत्र राहतात. आणि मग त्यांना एकमेकांचं दुःख समजायला लागतं, ते एकमेकांना सहकार्य करायला लागतात, ते एकमेकांसाठी उभे राहायला लागतात, त्यांच्यात मैत्री होत जाते, मग त्यांचे मित्र एकमेकांचे मित्र होत जातात, आणि मग ती समूह भावना निर्माण.
1: वा वा वा. सहवेदना असा जो भाग आहे तो त्यांना कळून समूह भावना निर्माण होते. फार सुंदर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ह्या सगळ्या बरोबर ट्रान्सजेंडर तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा भारतातला पहिला निवासी प्रकल्प मनोबल मध्ये आहे, तर या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार कसा सुरू झाला?
2: एकदा असंच प्रवासात मला एक ट्रान्सजेंडर व्यक्ती भेटली आणि पहिल्यांदाच माझं बोलणं झालं. बाजूला बसली होती ती व्यक्ती, म्हणून मी सहज बोलायला लागलो. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की नेमकी समस्या काय आणि यांना किती भयानक आयुष्य जगावं लागतं. अरे माणसं आहेत ती. आणि मग मला जाणवलं की यांना शिक्षण दिलं जात नाही, यांना नोकरी दिली जात नाही, यांनी व्यवसाय केला तर यांच्याकडून काही घेतलं जात नाही, यांना आपल्या समाजात, सोसायटीत स्थान नाही. मग हे भीक नाही मागणार तर काय मागणार? मग 2020 पासून ठरवलं की ट्रान्सजेंडर पण आपलेच आहेत. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय, याचा सारेचा अर्थ कधी आपण समजून घेणार? मग ते सोबत आलेत. हा तर अजून क्रांतिकारी निर्णय. दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर यांच्यासाठी देशात पहिल्यांदा असा प्रयत्न झाला की यांनी एकत्र राहावं, एकत्र शिकावं आणि मोठ्या पदांवर जावं. माझी ट्रान्सजेंडर मुलगी पहिल्या बॅचची पोलीस सब इन्स्पेक्टर झाली. माझी दुसऱ्या बॅच मध्ये आलेली ट्रान्सजेंडर मुलगी ही MBBS ला गेली आहे पॉंडेचेरीला. मुलगी असलेली मुलगा झालेली, आता UPSC देते. तर असे ट्रान्सजेंडर त्यात आलेत.
1: आणि समाजामध्ये सर्व घटकांसाठी एक कप्पा असणं हे हेल्दी समाजाचं लक्षण आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करता हे सगळं तुमच्याशी आतापर्यंत बोलताना माझ्या लक्षात आलं.
2: ताई, मला असं वाटतं की आपण

0: सगळ्या समाजाने एकत्र येऊन अशा प्रकारच्या आपल्या भावा बहिणींसाठी मुला मुलींसाठी एक चांगलं वातावरण तयार केलं पाहिजे.
1: खरंय खरंय. मानसी, ते तुम्हाला प्रश्न आहे की जळगाव, पुणे आणि दिल्ली अशा सगळ्या शहरांमध्ये भारतातून आलेल्या मुलांचे निवासी पालक असं तुमची जबाबदारी असते. खूप वेगवेगळ्या संस्कृतीतून ही मुलं येतात, तर या मुलांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण होते, सरांनी आता सांगितलं, तर तुम्ही त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करता का?
2: विशेष प्रयत्न असं काही नाही, जसं सरांनी सांगितलं की त्यांच्यासाठी काउन्सिलर असतात, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले, आणि नंतर ना एखादा मुलगा बसलाय की का रे बाबा का बसलाय, किंवा बसलीस काय झालं, एक विचारपूस करणं, बाकी दुसरं काही नाही. फक्त त्या मुलांशी तुम्ही आपले आहात किंवा आपलं ह्या परिवारातले आहो ही भावना देत राहणं. एखाद्याची मुलीची एक्झाम आहे, आपल्याला माहिती आहे, तिला जाऊन विचारणं का गं पेपर येतो झाला का अभ्यास वगैरे.
1: अगदी छान मनीषताई. सर, तुम्हाला एक प्रश्न आहे की ह्या मुलांचं जे पालकत्व असतं त्याच्यासाठी वेगळे काही प्रयत्न केले जातात का?
0: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत. तर त्यांना नावं देणं, आणि आमच्याकडे डॉक्टर राजेश म्हणून आहेत डाबी, ते त्यांचा परिवार, मानसी आणि सगळा परिवार, त्यांच्यासाठी योग्य खाणं, त्यांचं आजारपण, हे सगळं पालक म्हणून जे जे करायला लागतं ते आपण करतो.
1: वा वा, खूप छान तुमचं काम. आणि ह्या सगळ्या कामाबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांशी बोललात. तुम्ही भारताबाहेर सुद्धा आणि भारतामध्ये जवळजवळ 2500 अधिक व्याख्यानं तुमची झालेली आहेत, बाहेर देशांमध्ये सुद्धा झालेली आहेत. परदेशामध्ये दीपस्तंभच्या कामाला प्रतिसाद कसा असतो?
0: 8 देशांमध्ये माझे व्याख्यानं झाली आहेत. सर्वात जास्त व्याख्यानं माझी अमेरिकेत झाली आहेत, 2 वेळा प्रवास झाला. आणि दीपस्तंभ फाउंडेशन अमेरिका सुद्धा आता स्थापन झालंय, त्या लोकांनी स्थापन केलंय. खूपच उत्तम प्रतिसाद, म्हणजे ही सगळी भारतीय मंडळी जी त्या देशांमध्ये आहेत त्यांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे. यावर्षी जिंदगी ना मिलेगी दोबारा या विषयावर माझी व्याख्यान होती, त्यात मी माझ्या 2 मुलींना घेऊन गेलो होतो. एक माऊली नावाची माझी मुलगी आहे जिला हात नाहीये, ती पायाने हार्मोनियम वाजवते, अप्रतिम हार्मोनियम. नाज नावाची माझी मुलगी आहे, अद्भुत गाते, अप्रतिम. तर त्यांना सोबत नेलं या करता की त्यांना पण संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी फण उभारला, त्यांना घेऊन गेलो. तर अप्रतिम तिथे प्रतिसाद, आणि ती लोक तिकडे असणारी आपली लोक आता तिथून काम करतात संस्थेसाठी, त्यांचा वेळ देतात, दर महिन्याला दर वर्षाला निधी देतात. आणि विशेष म्हणजे त्या देशांमध्ये जे तंत्रज्ञान विकसित झालंय दिव्यांगांसाठीच, ते इथे या मुलांना
1: किती महत्वाची गोष्ट आहे. फारच, किंवा वेगवेगळे डिव्हायसेस असतील किंवा काही ऍक्सेसरीज त्यांना लागणाऱ्या, खूपच छान. दीपस्तंभला भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार 2023 ला मिळाला, आणि आता मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पण मिळाला. देशपातळीवर जेव्हा कष्टाचं चीज होतं तेव्हा काय भावना आहेत?
2: एक आनंद पण असतो आणि कुठेतरी एक ती जबाबदारी पण वाढते.
1: खरंय,
2: आपण जे करतोय ते योग्यच करतोय, पण अजून आपण काय करू शकतो आणि अजून किती नीट नेटकं केलं पाहिजे याची जबाबदारी पण वाढतेच.
0: मला आधी वाटायचं की काय पुरस्कार मिळाले नाही मिळाले काही फरक पडत नाही, खरंच असं वाटायचं. नंतर मला लक्षात आलं राष्ट्रीय पुरस्कार साठी जेव्हा केंद्र सरकारकडूनच निवड झाली, त्यानंतर संस्था देशभरात पसरली. आधी आम्ही 9 राज्यात काम करायचो, आता 16 राज्यात काम करतो. मग समजलं की पुरस्कार हे आपल्याला छान वाटण्यासाठी नाहीये, पुरस्काराचा उपयोग पुन्हा कामासाठी होतो.
1: खरंय,
0: आणि त्यामुळे या पुरस्कार मिळाल्यानंतर कृतज्ञता भाव तर आलाच अजून पुन्हा, की आपण इतकं करतोय पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळतंय, इतकं कौतुक समाजाकडून होतं. उलट बऱ्याच वेळा वाटतं की आपण करतो कमी आणि कौतुक बऱ्याच वेळा खूप जास्त होतं. आपण जे काम करतोय त्याचा खरंच समाजाला उपयोग आहे, आणि त्याची गरज किती आहे. आणि मानसी म्हटली तशी

0: ही खूप मोठी जबाबदारी. आता
1: जबाबदारी वाढते.
0: हजार मुलांचं आपण करतो दरवर्षी, लाखो मुलांना गरज आहे. तर पुढच्या 15 वर्षात या पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या मनात हा भाव आलाय की या 15 वर्षात आपण भारतातल्या अजून 12 राज्यांमध्ये हे करून भारताची ही संपूर्ण समस्याच आपण संपवू.
1: काम दिसत राहतं समोर. श्रोते हो, ही चर्चा आणि हा संवाद रंग असाच सुरू राहणार आहे. पण एक छानसं गाणं ऐकूया आणि मग पुढे बोलूया.

0: संवाद रंग सुरू आहे. यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी संवाद. हा छान सुंदर प्रवास तुम्ही आता आमच्या समोर आणि श्रोत्यांसमोर उलगडलात. या सगळ्या प्रवासामध्ये असे काही प्रसंग नक्कीच असतील तुमच्या आयुष्यामध्ये की जे काय म्हणतात त्याला हृदयाजवळचे आहेत, असा एखादा प्रसंग आमच्या श्रोत्यांशी शेअर केलात तर आवडेल.
1: माझी एक मुलगी आहे जी दिव्यांगही आहे आणि जिला आई वडीलही नव्हते. ती मुलगी आली तेव्हाच असं तिच्या मनात असायचं की इथून आपल्याला काढणार तर नाही. एक असुरक्षितता भीती या मुलांच्या मनात असते. आणि ती भेटली की मला म्हणायची की माझ्या डोक्यावर हात ठेवा मला बरं वाटतं, आणि म्हणायची की मला काढणार नाही ना तुम्ही. आणि त्यानंतर ती मुलगी उत्तीर्ण झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि त्यानंतर तिचं आम्ही लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा मुलगी जायला निघते सासरी, त्यावेळेस ती मला बिलगून ढसाढसा रडली. तर अशा वेळेस काय वाटतं ते सांगता नाही येत, पण एक वेगळा अनुभव आहे. आपापल्या मुलामुलींसाठी आपण केलंच पाहिजे, पण असं जेव्हा आपण करतो आणि इतकं भरभरून प्रेम मिळतं, इतकं भरभरून प्रेम की मी ते कधीतरी शब्दात नाही सांगू शकणार, तर असा एक नाही असे माझ्याकडे खरंच शेकडो प्रसंग. हे प्रसंग मला हे काम अधिक करायला अधिक प्रेरित करतात.
0: वा वा. सर, शिक्षणाला तुम्ही समाजसेवेचं माध्यम बनवलं. मनोबलचे अनेक मुलं मुली आज सिस्टीम मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या जबाबदारीच्या पदांवरती ते काम करतात. काय भावना आहेत?
1: ही जी मुलं आहेत ही त्यांच्या त्यांच्या घटकातली पहिली पिढी आहे जी मुख्य प्रवाहात आली. मागच्या वर्षी माझे 7 मुलं मुली IAS IRS झालीत. ज्यांना डोळे नाहीत, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना दोन्ही हात पाय नाहीत, अशी ऑर्फन मुलं फॉरेस्ट ऑफिसर झाली, बँक प्रोबेशनरी ऑफिसर झाली. माझा एक व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलगा, अंध मुलगा, हा IIM मधून पास झाला, तो आता बँगलोर मध्ये कॉर्पोरेट मध्ये काम करतो. तर वेगवेगळ्या समाजाच्या मुख्य प्रवाहात ही मुलं पहिल्यांदा जात आहेत. समाज म्हणून हे आपल्यासाठी खूपच

0: बाब आहे. ही मुलं वेगवेगळ्या पदांवर काम करतात आणि एक खूप महत्वाचा बदल घडतोय, तो म्हणजे समाजाच्या मुळे यांना इतकं चांगलं वातावरण संधी मिळतेय दीपस्तंभ मनोबल मध्ये, कारण समाजातली सर्व लोक त्याच्यात योगदान देतात. त्यांना इतका सुंदर अनुभव येतो आणि त्यांना वाटतं जग सुंदर आहे, माणसं चांगली असतात आणि आपणही चांगलं झालं पाहिजे. आणि मग हा सेवेचा आणि चांगल्या माणसांमध्ये असलेल्या गुणांचा त्यांच्यात समुच्चय होऊन ही मुलं त्या त्या ठिकाणी जाऊन चांगलं काम करतायत. ते इतका चांगला अनुभव देत आहे लोकांना कारण त्यांना चांगला अनुभव आलाय.
1: ह्या प्रश्नाला जोडून मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आज खूप तरुण तरुणींकडे सगळं काही असतं, पैसे असतात, आई वडील असतात, कुटुंब असतं, पण छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होतात, टोकाचा विचार करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: दीपस्तंभ मनोबलच्या तीनही प्रकल्पांमध्ये भारतातून आणि भारताबाहेरून अनेक पालक आणि विद्यार्थी फक्त या एका गोष्टीसाठी आजकाल येतात, तिथला अनुभव घ्यायला. कारण तिथे अनुभव घेतल्यानंतर किंवा हे ऐकूनही कदाचित आपल्याला जाणवेल आपण का आपल्याकडे समाजात लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचं कारण हे काय घडलं हे नाहीये, खचून जाणं आहे. कारण वाईट परिस्थिती तर येतच राहणार आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे, त्याचा आपण जो अर्थ घेतो तो खचून जाणे. आणि बरोबर ह्या मुलांच्या बाबतीत तर इतकी वाईट परिस्थिती येऊन सुद्धा हे त्या परिस्थितीचा स्वीकार करतात आणि पुढे जातात. माझ्याकडे येणाऱ्या मुलांना मी जे सांगतो तेच तरुणांना सांगेल, तुमच्याकडे काय नाहीये याचा विचार न करता तुमच्याकडे काय आहे याच्यावर तुम्ही नक्की काम केलं पाहिजे. कारण तुमच्याकडे निसर्गतः जे नाही ते तुमच्या हातात नाही, जे तुमच्याकडे आहे ते तुमच्या हातात आहे. ते घेऊन आपण किती उत्तम लढलं पाहिजे, उत्तमतेने त्याचा उपयोग केला पाहिजे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. सध्या खरं तर खूपच चांगली परिस्थिती आहे समाजात आणि खूप चांगली परिस्थिती असणंच फार वाईट झालंय, कारण अडचणी काय माहितीच नाही. आणि मग छोटी जरी अडचण आली तरी असं वाटतं आभाळ कोसळलंय, माझंच नशीब खराब आहे, माझ्याच बाबतीत असं का घडतं.
1: केंद्रितता ही खूप आहे,
0: माझ्याच बाबतीत असं आहे असं वाटतं ना, कारण त्यांनी जग बघितलं नाही आहे, त्यांना माहित नाही किती अडचणी आहे. मी जे म्हटलो दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, बघत नाहीत. आणि दुसरं, ज्याला आई वडील मिळतात, ज्याला हात पाय डोळे कान मिळतात ना, त्याने आयुष्यात काहीच मागू नये असं माझं मत. कारण त्याचं मोल आपल्याला का नाहीये माहितीये, कारण आपल्याला ते सहज मिळालंय. मग इतकं मौल्यवान आपल्याकडे आहे याचं भान नसल्याने लोक खचतात. दुसरं, माझ्या मनासारखंच कायम झालं पाहिजे, हे कधीच होऊ शकत नाही. एक मुलगा तर आता म्हटला, आता मी अनाथ असण्याचे आभार मानतोय म्हटले. आधी मी रडायचो कारण हा अनाथ झालो नसतो तर तुमच्यासारखा बाबा मला मिळाला नसता. आता मला असं वाटतं की आपल्याला आलेली परिस्थिती सामोरं जाणं, आपल्याकडे जे आहे त्याच्यासह उत्तमतेने लढणं हे केलं ना तर मला असं वाटतं खचणार नाही
1: कोणी. आणि करता करावी त्यांनी जे दिलं आहे ते घेऊन पुढे जाणं हाच विचार आज सगळ्यांनी करण्याची गरज आहे. तुम्ही जे सगळं काम तुमचं चालतं सर, त्याप्रती असलेला पराकोटीचा कृतज्ञ भाव त्याच्यातनं मला दिसतो आणि मग त्यातून येणारी समाजासाठी काही करण्याची तळमळ आणि मग त्याच्या अनुषंगाने कृती, मानसिक स्वास्थ्य प्रवासातल्या खूप दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडतील.
0: मला असं वाटतं आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो, आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी करतो, हे खरं तर आपण त्यांच्यासाठी नाही करत, त्याने आपलं भावविश्व, आपली मानसिकता ही सकारात्मक होते. सोप्या भाषेत आपल्याला छान वाटतं,
1: छान वाटत.
0: आणि हे छान वाटणं जे हे मानसिक भावनिकसाठी फार आवश्यक असतं. दुसरं, त्याच्याने आपण अधिक चांगला माणूस होतो,
1: त्याच्यासाठी अहंकार कमी होतो,
0: जन्माला आलो त्याच्यासाठी. आणि अहंकार कमी तर यांच्या बरोबर दोन दिवस तुम्ही राहत आपण जागेवर येतो, त्यामुळे हा कृतज्ञता भाव असणं गरजेचं आहे. त्याच्याने मला जे मिळालंय त्याचं मला महत्वच पाहिजे, मला नाही मिळालंय त्याचं जर नकारघंटा आपण वाचवत राहिलो, आपण जर पुन्हा पुन्हा मागत राहिलो, मला हे दिसतं कायम मला मिळालं पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे,
1: फुकट पाहिजे.
0: आणि त्यामुळेच आपण रसातळाला जातो. खर तर माझ्याकडे असा मुलगा आहे ज्याला दोन्ही पाय नाही, आई वडील नव्हते, त्याला दोन ड्रेस मिळाले. आपले एक अतिथी आले होते, त्यांनी दोन ड्रेस दिले, त्याने दुसऱ्या दिवशी एक ड्रेस दुसऱ्या मुलाला दिला.
1: काय म्हणजे शब्द
0: नाही. समाजामध्ये कृतज्ञता भाव किंवा दातृत्व भाव भासणे हे पैशाशी संबंधित नाही, हे आपल्या वृत्तीशी संबंधित आहे. बाहेरच्या गोष्टींनी आनंद समृद्धी येत नाही. आणि असं माणूस म्हणून जगू शकलो आपण तर एक चांगला समाज आपण निर्माण

0: खरंय खरंय. आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी ती फार गरजेची गोष्ट आहे. खूप छान तुम्ही आता बोलता आहात, पण कधी कधी थांबायला लागतं, घड्याळ आपल्याला परवानगी देत नाही. अगदी शेवटचा प्रश्न विचारते, खूप लोक समाजामध्ये असे आहेत की त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर असं काही करायचं असेल तर सुरू कुठून करावं, कुठून सुरुवात करावी आणि विचारांची दिशा काय असली पाहिजे?
1: या बाबतीत असं वाटणं हे खर तर फार चांगली गोष्ट आहे. समाजातला एक घटक असा आहे ज्यांना कधीच असं वाटत नाही की आपण समाजासाठी निस्वार्थ काही केलं पाहिजे.

0: पाहिजे.
1: या बाबतीत असं वाटणं हे खरं तर फार चांगली गोष्ट आहे. समाजातला एक घटक असा आहे ज्यांना कधीच असं वाटत नाही की आपण समाजासाठी निस्वार्थ काही केलं पाहिजे. जरी केलं तरी त्याच्यात असं असतं की यातून मला काय मिळेल, नाव मिळेल, मला कौतुक मिळेल, मला रिटर्न्स काहीतरी येतील. मात्र एक घटक असा आहे की त्यांना वाटतं की आपण केलं पाहिजे. मात्र त्यांच्यातही काहींना पुढे जाता येत नाही, कारण त्यांना असं वाटतं की करू कधीतरी, किंवा सगळं माझं व्यवस्थित झालं की मी करणार आहे. म्हणजे आपण निश्चित उद्याची सकाळ उठणार आहोत असं वाटतं आपल्याला, असं नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून होत नाही बऱ्याच वेळा. आणि दुसरं, थोडस कधीतरी करू असं नाही होत नाही. मला असं वाटतं आपल्याला ज्या वेळेस वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, मग ते पैसा असेल, वेळ असेल, आज मला काय सुरुवात करता येईल, 100 रुपये, 50 रुपये, जे काही असेल. मला असे मुलमुली माहिती आहे की जे त्यांच्याकडचे 10 रुपये काढून देतात. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, त्यात माझं व्याख्यान संपलं, सगळी लोक गेली आणि मी परतत होतो मंडपातून, तर एक बाई थांबलेल्या होत्या, मध्यम वयाच्या, त्यांचा मुलगा सोबत होता, आणि त्यांनी माझ्या हातात असं हात धरला आणि काहीतरी ठेवलं. मी उघडलं, म्हटलं काय, 50 रुपयाची नोट होती. म्हणे दादा माझ्याकडे एवढंच आहे आणि मला द्यायचंय. मला असं वाटतं असलेलं एवढं देऊन टाकणं याला खूप मोठं मन लागतं. तर मला काय वाटतं, आपण सुरुवात केली पाहिजे, एक. दुसरं, अनेक लोक याच्यात गुंतले जातात, नाही पण हे चांगलंच असेल तर सत्पातरी गेलं पाहिजे. मग आपल्याला जसं दूध कुठे चांगलं मिळतं हे शोधता येतं की नाही, मग तसं हे शोधायला काय अडचण
0: आहे.
1: कारण त्या कारणाने देणं राहून गेलं असं व्हायला नको. मी असं म्हणणार नाही,
0: लेम कारण असतात.
1: दिलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी दिलं पाहिजे. दुसरं, वेळ पण देता येतो, शुभकामना देता येतात. आपल्या आजूबाजूला जे आपल्यापेक्षा अडचणीतले लोक आहेत त्यांच्या प्रति एक चांगला भाव ठेवणं हे सुद्धा समाजासाठी करणं आहे. त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांना 2 प्रोत्साहनाचे शब्द बोलणं, ते आत्मसन्मानाने जगतील असं बघणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला हे करता येतं. पण केलं पाहिजे, एक तरी ओवी अनुभवावी, पाठांतर करून काय होणार आहे. तर मला असं वाटतं आपण आपल्या आपल्या जागी करावं आणि दीपस्तंभ सारख्या संस्था उभं राहणं ही समाजाची गरज आहे. आपलं घर जसं आपण व्यवस्थित करतो, आपल्या मुलांचं व्यवस्थित करतो, तसं समाज, राष्ट्र हे आपलं घर आहे. तर सगळ्यांनी मिळून आपण अशा सर्वात गरजू घटकातल्या मुलांनाही सुरक्षित राहता यावं, सन्मानाने जगता यावं आणि त्यांना उत्तम शिक्षणाची संधी मिळावी, असं प्लॅटफॉर्म बनवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. नाहीतर आपल्यात आणि जंगलातल्या संस्कृतीत फरक राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा भाव ठेवला तर हे काम नक्की होऊ शकतं. हे दीपस्तंभने म्हणजे समाजाने दाखवून दिलंय की असं होऊ शकतं.
0: आणि खारुताईचा जो वाटा असतो तो तुम्ही कुठेही केव्हाही कधीही आणि कोणत्याही स्वरूपामध्ये देऊ शकता आणि तसा तो समाजातून आपण सगळ्यांनीच दिला पाहिजे. आणि हा प्रवास केवळ एका संस्थेचा प्रवास नाही वाटत मला, तो माणुसकीचा झरा आहे. दिव्यांगांना सत्यात येणारी स्वप्न बघायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्याचं बळ पण तुम्ही दोघांनी आणि संस्थेनी, संस्थेत काम करणाऱ्या सर्वांनी दिलं. समाजासाठी ओझं असणारे जीव समाजासाठी ऍसेट बनवलेत तुम्ही हे मला जाणवलं. तुमचं बोलणं हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांसाठी माझ्यासकट मोटिवेशनल होतं, प्रेरणादायी होतं. तुम्हा दोघांना उदंड आयु आरोग्य आणि बळ मिळो ही प्रार्थना आजच्या या संवादाचा समारोप करताना मला आठवतात बाबा बोरकर यांच्या 4 ओळी. तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, वोळीती दुःखे जनाच्या सांडीती नेत्र प्रभा, देखणीती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. आज आपण दोघांनीही आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणी पुणे परिवारातर्फे मी तुमचे खूप मनापासून आभार मानते.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद. आपण ऐकत होतात दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज.
3: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 1 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणारं कवच आहे. ओझोनच्या थराचं संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एसी 24 अंश सेल्सिअसवर ठेवणं तसंच कार्यक्षम आणि योग्य उपकरणांचा वापर करणं अशा सारख्या सोप्या उपायांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं. ओझोनच्या थराचं संरक्षण हे मानवी आरोग्य, जैवविविधता आणि हवामानाचं स्थैर्य निश्चित राखतं असं सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होणार असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझू इथं 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8:30 प्रसारित होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज आणि उद्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे परराष्ट्र आणि व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धुंगेल यांच्या निमंत्रणावरून जयशंकर भूतानचा दौरा करत आहेत. भूतान बरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं हा दौरा होत आहे. या दौऱ्यात ते भूतानचे राजे तसंच भूतानचे प्रधानमंत्री यांची भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या लष्करांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणं, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणं आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणं असं आहे. सरावाच्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन उत्तराखंडमध्ये औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं झालं. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. नेपाळच्या मुगू जिल्ह्यात आज भूकंपाचे 2 धक्के जाणवले. 2 तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिक्स्टर मापकावर 4.5 आणि 4.2 एवढी नोंदवली गेली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF चे उपव्यवस्थापकीय संचालक निगिल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगिल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांना भेटून चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनांवर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या

सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याची संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदार म्हणूनची भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करून शाश्वत विकास शक्य असल्याचं भारतानं दाखवून दिलं असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी म्हटलं आहे. 32व्या जागतिक ओझोन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकासाशी तडजोड न करता मॉन्ट्रियल करारातली उद्दिष्ट भारताने वेळेआधीच पूर्ण केली आहेत असं ते म्हणाले. पर्यावरण विषयक आव्हानांचा सामना सरकार, वैज्ञानिक, उद्योग जगत आणि नागरिकांनी मिळून करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे. तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबईकडे प्रवास करताना आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं एका सभेला संबोधित केलं. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत मराठा समाज बांधवांनी अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून राज्यातल्या महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली आहे. UPI व्यवहारांवरचं कथित शुल्क, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 2,000 रुपयांच्या व्यवहारावर 12 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्यानं या शुल्काचा भार अखेर व्यापाऱ्यांकडून ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. गरिबांकडून पैसे घेतले जात असताना उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस जनता पार्टीने आदिवासी स्कूल बचाव हे अभियान उद्यापासून सुरू केलं जाणार आहे. CJP कार्यकर्ते आश्रमशाळेत जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार असल्याची माहिती CJP संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मोहिमेची सुरुवात उद्यापासून विदर्भात गडचिरोली इथून होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत आदिवासी शाळांमधल्या प्रत्यक्ष सुविधांची पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरात, महाराष्ट्र आणि पुढे झारखंड पर्यंत हा लढा उभारणार असल्याचंही दिपके यावेळी म्हणाले. आश्रमशाळेतल्या सुविधांच्या अभावामुळे आतापर्यंत 590 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगत दिपके यांनी सरकारवर टीका केली. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केलेली नसून पक्षपातीपणे पारदर्शक पद्धतीने आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला

0: परत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होत असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होईल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. पाकिस्तानी नौदलाचं हे वर्तन अतिशय अस्वीकारार्ह असून यापुढे पाकिस्तानी संरक्षण दलांनी कराराचं काटेकोर पालन करावं अशी मागणी भारतानं केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगी यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना उद्या दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: .5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
5: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
7: ओझोन परत की सुरक्षा के लिए इसे खतरनाक गैसों से बचाना है. सबसे ज्यादा खतरनाक गैसों में कुछ हैं CFC जिसे क्लोरोफ्लोराइड कार्बन के नाम से हम जानते हैं, हैलोजेनेटेड हाइड्रोकार्बन और मिथाइल ब्रोमाइड और नाइट्रस ऑक्साइड. ये कुछ ऐसी गैसें हैं जो कि इस परत को नुकसान पहुंचाती हैं. और जब 1970 के दशक के अंत में वैज्ञानिकों को इस बारे में पता चला कि मानवता इस सुरक्षा कवच में छेद कर रही है, यानी कि हम ही

0: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचं खातं उघडण्यासाठीची मासिक वेतनाची किमान मर्यादा सरकारनं वाढवून 25,000 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी ही मर्यादा 15,000 रुपये होती. यामुळे 25,000 रुपयापर्यंत वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफमध्ये रक्कम गुंतवावी लागेल. त्यापेक्षा अधिक वेतन मिळणाऱ्यांना पीएफमध्ये रक्कम गुंतवणं वैकल्पिक असेल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मुंबईकडे प्रवास करताना त्यांनी आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं सभा घेतली. अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी समाज बांधवांना केलं. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल असा आरोप याचिकेत केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 333 अंकांची वाढ झाली आणि तो 74,336 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 99 अंकांची वाढ नोंदवत 23,218 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर.

प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: सूचकांक में दिल्ली को राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में शीर्ष स्थान मिला है। इस सूचकांक में उपराष्ट्रीय स्तर पर इलेक्ट्रिक वाहनों को बढ़ावा देने के लिए नीतिगत ढांचे और कार्यान्वयन परिणामों की रूपरेखा प्रस्तुत की गई। दिल्ली के बाद महाराष्ट्र, कर्नाटक, चंडीगढ़ और गोवा का स्थान है। दक्षिण कोरिया में विश्व पैरा निशानेबाजी चैंपियनशिप में मिली शाह, मोना अग्रवाल और अवनी लेखरा ने 10 मीटर एयर राइफल R2 टीम स्पर्धा में स्वर्ण पदक जीत लिया है। राकेश निदागुंडी, अनंदा कृष्णा और स्वरूप उन्हालकर ने पुरुषों की 10 मीटर एयर राइफल R1 स्टैंडिंग SH1 टीम स्पर्धा में रजत पदक हासिल किया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ईपीएफ वेतन मर्यादा 15,000 25,000 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। एमपीएससी भरतीचं वेळापत्रक जाहीर करण्यासह प्रश्नपत्रिका पडताळणीसाठी SOP साठी परीक्षार्थींची नागपुरात उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे मागणी। आदिवासी शाळा ठीक करा या मोहिमेची उद्या गडचिरोलीतून होणार सुरुवात। अभिजित दिपकेंची नागपुरात घोषणा। आणि बुलढाणा इथं राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत 50 खाटांच्या आयुष रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन। आता सविस्तर बातम्या। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO अंतर्गत समावेशासाठीची वेतन मर्यादा दरमहा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली।
3: आज कॅबिनेट में हमारे देशभर में इंडस्ट्रीज में काम करने वाले जो कर्मचारी हैं उनके लिए एक बहुत बड़ा निर्णय लिया है। प्रोविडेंट फंड का जो नियम है उस नियम में अब तक 15,000 रुपीज की सीलिंग रहा करती थी। ये सीलिंग 2014 में तय की गई थी, इसको बढ़ाकर 25,000 रुपए पर मंथ सैलरी पे लेके आ गए। इससे करीब 51 लाख एम्प्लॉयज को इसका बेनिफिट मिलेगा।
2: या निर्णयामुळे 51 लाखांहून अधिक अतिरिक्त कर्मचारी अनिवार्य EPFOच्या कक्षेत येण्याची अपेक्षा आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी बचत, पेन्शन आणि विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे। वाढत्या वेतन आणि औपचारिक रोजगाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक व्यापक करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय। 2004 ते 2014 या दशकात EPFOची वेतन मर्यादा कायम होती, त्यानंतर September 2014 मध्ये ती 15,000 रुपये करण्यात आली होती। या निर्णयासाठी केंद्र सरकारचा अतिरिक्त वार्षिक खर्च सुमारे 11,339 कोटी रुपये अपेक्षित आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं। प्रश्नपत्रिकांच्या पडताळणीचं त्याचप्रमाणे ऑप्टिंग आउट आणि पसंती क्रमांक या प्रक्रियेबाबत राज्य लोकसेवा आयोगाने एक आदर्श संचालन प्रक्रिया SOP राबवावी अशा मागण्या आपल्याकडे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केल्या असल्याची माहिती परीक्षांच्या गैरप्रकाराबद्दल आळा घालण्यासाठी शासनानं स्थापित केलेल्या टास्क फोर्स समितीच्या सचिव V राधा यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली।
4: नागपूरची हे ह्या बैठकीत आतापर्यंत ऑलमोस्ट 200 विद्यार्थी आम्हाला भेटून गेले। त्यांनी सगळ्यांनी अत्यंत उपयुक्त आणि खूप कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह सूचना आम्हाला दिले। बट मुळात मला वाटतं 4-5 विषयावर ते सगळ्यांनी भर दिले। फर्स्ट अँड फॉरमोस्ट त्यांनी असं सांगितले की MPSCची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करा, सो दॅट सातत्य राहील। त्यांची परीक्षा पद्धती असेल किंवा रिझल्ट देण्याची जो काही पद्धती त्यांनी ठरलेल्या आहेत कमीत कमी 5 वर्षापर्यंत त्यांनी कायम ठेवावी। दुसरं एक्झामची एक वेळापत्रक त्यांनी जाहीर करावी, सो दॅट एक्झाम टाइम शेड्यूल प्रत्येकांना माहिती असायला पाहिजे की कधी प्रिलिम्स होणार, कधी मेन्स, कधी इंटरव्ह्यूज होणार आणि रिझल्ट आणणार।
2: भरती परीक्षा प्रक्रियेबाबत सूचना आणि अभिप्राय जाणून घेण्यासाठी शासनानं उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला आहे। विभागनिहाय दौऱ्यानुसार ही समिती आज नागपूरच्या नियोजन भवन इथं आली होती। काही विभागनिहाय परीक्षा आणि त्यांचा अभ्यासक्रम, भरती नियम याबद्दल देखील सूचना प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं। एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत नियुक्ती मिळावी ही देखील विद्यार्थ्यांची मागणी असल्याचं त्यांनी नमूद केलं। ही टास्क फोर्स उद्या अमरावतीला असेल। नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे। या परिषदेत 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशांचे प्रतिनिधी

0: प्रतिनिधी सहभागी होणार आहे. या परिषदेदरम्यान जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड, सिंगापूर आणि स्वीडन या 6 देशांचे दालन, 12 राज्य सरकारांची दालनं आणि स्टार्टअपसाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आदिवासी स्कूल बचाव अभियान सुरू केलं आहे. यामध्ये सीजेपी कार्यकर्ते आश्रमशाळेत जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभेची कुठलीही कमी नसल्याचं स्पष्ट करून दिपके यांनी आश्रमशाळांच्या सरकारी मदतीच्या अनास्थेविषयी टीका केली. ते आज नागपूर प्रेस क्लब इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
2: यही आंकड़ा अगर मुंबई या पुणे से आता तो पूरे देश में तहलका मच जाता. पूरे देश में मतलब अफरा तफरी मच जाती कि इतने बड़े शहर से इतने सारे बच्चों की मौत कैसे होगी. लेकिन ये आदिवासी बच्चे हैं, ये बड़े शहरों में ही रहते हैं तो क्या इनकी जिंदगी की कोई कीमत नहीं है? तो इनकी जिंदगी चुनती नहीं है.
0: अनेक आश्रमशाळांच्या ठिकाणी रात्री 2 वाजता बनवलेलं जेवण दुसऱ्या दिवशी दिलं जातं, ज्यामुळे फूड पॉइझनिंग होऊन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत आहे. एकलव्य शाळांपैकी 700 पैकी केवळ 300 शाळा कायमस्वरूपी आहेत, तर 28,000 पदांची कमतरता भासत आहे, असंही दिपके यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र, गुजरात, ओडिसा, झारखंड या राज्यांमध्ये सीजेपीचे कार्यकर्ते जाणार असून सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके या मोहिमेची सुरुवात उद्यापासून विदर्भातील गडचिरोली इथून करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा इथं राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत 50 खाटांच्या आयुष रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन उद्या 17 सप्टेंबरला केंद्रीय आयुष तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्त्री रुग्णालय परिसरात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होईल. या रुग्णालयासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. यावेळी जिल्हास्तरीय सेवा संकल्प अभियानाचं उद्घाटन, दिव्यांगांची तपासणी आणि साहित्य वाटप, महिलांसाठी स्तन आणि गर्भाशयाच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन तसंच टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत रुग्णांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात येणार आहे. रुग्णांशी संवाद, फळवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना आणि सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाची सर्व विभागांनी समन्वयानं आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, तालुका स्तरावर शिबिरांचं आयोजन करून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करावा तसंच जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना वर्धेच्या जिल्हाधिकारी वामन सी यांनी दिल्या. दरम्यान देशभरात उद्यापासून स्वच्छता ही सेवा 2026 या मोहिमेला सुरुवात होती आहे. ही मोहीम 17 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. क्रिकेट. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या संध्याकाळी 7:30 वाजता नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. नागपूरनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपुरात धम्म दीक्षा दिली. या तीर्थस्थानाचा पाहिजे तसा विकास झाला नाही, ऐतिहासिक दीक्षाभूमीचं संवर्धन आणि विकास व्हावा याकरता आज चंद्रपूर इथं बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मागील 36 वर्षांपासून चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावर एकाच कुटुंबाच्या हातात असल्याचा आरोप आंदोलकांकडून होत आहे. नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे शासनाचा विकास निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मेमोरियल सोसायटीचं पुनर्गठन करून सर्वसमावेशक समिती स्थापन करावी, ऐतिहासिक बुद्ध विहाराचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आधुनिकीकरण करण्यात यावं, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा बौद्ध जनतेच्या पुढाकारानं आयोजित करण्याची परवानगी मिळावी, मागील 35 वर्षांचा धम्मदानाचा हिशोब जाहीर करावा अशा विविध मागण्या घेऊन मुख्य रस्त्यावरील बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे. बांबू आधारित उद्योगांना भविष्यात मोठा वाव असून या क्षेत्राच्या विकासासाठी वन विभाग, संशोधन संस्था, उद्योग, शेतकरी आणि स्थानिक समुदाय यांच्यात समन्वय आवश्यक आहे असं अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक RM रामानुजम यांनी सांगितलं. चंद्रपूर वनप्रबोधिनी इथं बांबू फॉर द फ्युचर फ्रॉम ट्रेडिशन टू इनोव्हेशन या संकल्पनेवर आधारित जागतिक बांबू सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. हवामान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं पुढील काही तासांकरता अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर

या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईपीएफ वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एमपीएससी भरतीचं वेळापत्रक जाहीर करण्यासह प्रश्नपत्रिका पडताळणीसाठी एसओपीसाठी परीक्षार्थींची नागपुरात उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे मागणी. आदिवासी शाळा ठीक करा या मोहिमेची उद्या गडचिरोलीतून होणार सुरुवात. अभिजित दिपकेंची नागपुरात घोषणा. आणि बुलढाणा इथं राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत 50 खाटांच्या आयुष रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. युपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ में पार्टिसिपेशन करना पड़ेगा. अबाउट 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी. और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: सुमारे 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल. तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यात भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. युपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली युपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून 17 ऑक्टोबरपर्यंत राबवल्या जाणाऱ्या सेवा संकल्प अभियानातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज तसंच विविध वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचवावा अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी सांगितलं की संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून जिल्हास्तरीय यंत्रणेनं अशा लाभार्थ्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून द्यावेत. मुंबईत फिल्म सिटीमध्ये प्रस्तावित इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या उभारणीकरता झाडं तोडण्याची आणि त्यांचं पुनरोपण करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि इतरांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी 124 झाडं तोडावी लागणार आहेत आणि 333 झाडांचं पुनरोपण करावं लागणार आहे. आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या आणि पर्यावरण विषयक मंजुरी मिळवली आहे. शिवाय हा प्रकल्प आरे जंगलाच्या कक्षेत येत नसून तो फिल्म सिटीच्या आत येत आहे. मात्र अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेनं न्यायालयाची मंजुरी मिळवण्यासाठी धाव घेतली आहे असं ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी सांगितलं. एमपीएससीनं भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं. निकाल जाहीर झाल्यावर 3 महिन्यात नियुक्ती मिळावी. ऑप्टिंग आउट आणि पसंती क्रमांकाच्या संदर्भात एक नियमावली तयार करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. भरती प्रक्रियेतल्या सुधारणांच्या संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या कृती दलासमोर आज नागपुरात 200 विद्यार्थ्यांनी निवेदन केलं अशी माहिती अध्यक्ष व्ही राधा यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ आडगाव इथं आज एका रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू वाहनाला चारचाकी गाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. त्र्यंबकेश्वरहून मुंबईला परतताना वाटेत हा अपघात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी, मराठी, इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 300 पेक्षा जास्त चित्रपटांमधून काम केलं. यापैकी सर्वाधिक म्हणजे 250 चित्रपट कन्नड भाषेतले आहेत. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीतले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलियुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. उद्या दुपारी 1 नंतर मुंबईच्या दिशेनं निघणार असून 18 तारखेला आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आज बीड जिल्ह्यात पाटोदा इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मुंबईत आंदोलन करण्यापासून अडवलं तर मराठा आंदोलनकर्त्यांना मुंबईत पाचारण करू असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. दरम्यान प्रकृती खालावली असल्यानं त्यांच्यावर आज उपचार करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे, पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत केलं. मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी आज नोंदवलं. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजे पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी

वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. युपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम, परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, सहा जखमी. आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझावर माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता पवार सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 25 भाद्रपद शके 1948 दिनांक 16 सप्टेंबर 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात प्राध्यापक सचिन साटम यांची मुलाखत. निर्मिती केंद्र आहे रत्नागिरी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी विद्या तावडे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 25 भाद्रपद शके 1948 अर्थात 16 सप्टेंबर 2026. मंडळी, सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचा उत्साह आहे. भक्ती, आरास आणि मोदकांचा सुगंध असं म्हणतात दरवळतोय. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर आपली संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याची सुंदर परंपरा जपणारा हा उत्सव. शेतकरी आपल्या शेतातील पिकांची वाढ, पाऊस आणि चांगलं उत्पन्न यासाठी गणरायाकडे प्रार्थना करतात.

0: संत तुकाराम यांचं हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर यांनी आणि संगीतकार होते बाळ बर्वे. मंडळी, शेती आणि मासेमारी हे दोन उत्तम रोजगार मिळवून देणारे आपल्याकडचे प्रमुख व्यवसाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं मत्स्य उत्पादन अधिक प्रभावीपणे पोचवायचं असेल तर उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक आहे. आज आपण सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी येथील प्राध्यापक सचिन साटम यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या मच्छीमारांपासून ते मत्स्य पालकांपर्यंत, प्रक्रिया उद्योगांपासून ते निर्यातदारांपर्यंत आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते जागतिक बाजारपेठेतील भारताच्या प्रतिमेपर्यंत सर्वांशी संबंधित आहे. आणि तो विषय म्हणजे साखरी मासे निर्यात, गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं. आणि याविषयी आपल्यासोबत बोलणार आहेत प्राध्यापक सचिन साटम सर. सचिन साटम सर हे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र जे आहे त्या संशोधन केंद्रामध्ये सहाय्यक संशोधन अधिकारी तसंच सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आज आपण सागरी मासे निर्यात, सुरक्षितता, गुणवत्ता आणि निर्याती वाढी समोरील आव्हानं या विषयावर चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सागरी मासे निर्यात भारतासाठी इतकी महत्वाची का आहे?
2: नक्कीच, आपण बघितलं तर सागरी मासे निर्यात ही केवळ व्यापाराची बाब नाही तर ती आपल्या मच्छीमारांचं जीवनमान, मत्स्यपालन आणि किनारी अर्थव्यवस्था, रोजगार आणि देशाला मिळणारं परकीय चलन यांच्याशी जोडलेली आहे. भारताला जवळपास 11,090 किलोमीटर पेक्षा अधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे. त्यामुळे भारताकडे विविध प्रकारच्या सागरी संपत्तीचा नैसर्गिक साठा असा मोठा आहे. कोळंबी, विविध समुद्री मासे, स्क्वीड ज्याला आपण माकूळ म्हणतो, कटल फिश, लॉबस्टर आणि इतर मत्स्यजन्य जे पदार्थ आहेत त्याची आपल्या देशातून निर्यात केली जाते. त्यामुळे समुद्रातून मिळणारं उत्पादन केवळ स्थानिक बाजारपेठेत विकलं जात नाही तर ते जागतिक बाजारपेठेतही पोहोचत असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सागरी मत्स्य निर्यात म्हणजेच किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेशी जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे.
1: नक्कीच. भारताची सागरी मत्स्य निर्यात सध्या कोणत्या पातळीवर आहे आणि त्यामध्ये वाढ होत आहे का?
2: होय, नक्कीच. भारताची सागरी उत्पादन निर्यात गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढलेली आहे. आपल्याकडे उपलब्ध जी आकडेवारी आहे त्यानुसार 2024-25 मध्ये भारताने जवळपास 17 लाख मेट्रिक टन एवढं समुद्र उत्पादनाचं निर्यात केली आहे आणि त्यातून जवळपास 62,400 कोटी रुपये म्हणजेच US डॉलर मध्ये ते 7.45 बिलियन US डॉलर एवढं आपल्याला निर्यात मूल्य
1: फॉरेन
2: एक्सचेंज भेटलेला आहे. 2025-26 मध्ये वीज निर्यात जवळजवळ 19.32 लाख मेट्रिक टन एवढी झाली आहे. म्हणजे तिचं मूल्य जे आहे पाहिलं जर तर 73,890 कोटी, जे रेकॉर्ड ब्रेकिंग आहे आणि त्याच्यातून आपल्या देशाला 8.46 बिलियन US डॉलरचं परकीय चलन भेटलंय. म्हणजेच एका वर्षात निर्यातीच्या प्रमाणात साधारण 16.13% वाढ झाली आहे. तर तेच रुपयामध्ये जर बघितलं आपण तर 18.40% वाढ झाली सन 2024-25 आणि 25-26 मधला फरक. तर हेच जर आपण डॉलर मध्ये बघितलं तर ते 13.5% वाढ झालेली आहे. आणि आपण मगाशी मोठ्या प्रमाणे हे रेकॉर्ड ब्रेक म्हणजे विक्रमी हे आपलं निर्यात या वर्षी झालेलं आहे.
1: हा, म्हणजे खूप चांगली निर्यात आपली झालेली आहे.
2: हो, नक्की.
1: या निर्यातीमध्ये कोणत्या मत्स्य उत्पादनांचा सगळ्यात मोठा वाटा आहे?
2: भारताच्या सागरी उत्पादन निर्यातीमध्ये फ्रोझन श्रिंप म्हणजे जी कोळंबी म्हणतो, जी गोठवलेली कोळंबी, ही निर्यातीचा कायमच महत्वाचा घटक ठरलेला आहे. पण हल्लीचा ट्रेंड बघितला कोळंबी बरोबरच आता फ्रोझन फिश आहेत, सी फूड मासळी जे आहे, स्क्वीड, कटल फिश, माकूळ जे आहेत ते आणि इतर मूल्यवर्धित पदार्थ यांची सुद्धा निर्यात वाढत आहे. जर सन 2025-26 मध्ये बघितलं तर फ्रोझन श्रिंपची निर्यात साधारण 7.93 लाख मेट्रिक टन एवढी होती आणि तिचं निर्यात मूल्य जवळजवळ 49,000 कोटी. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 73,890 कोटीपैकी फक्त कोळंबीचं मूल्य हे 49,000 कोटी एवढं आहे. त्याच्यातून आपल्याला जवळजवळ 62 बिलियन एवढं परकीय चलन US डॉलर मध्ये भेटलेलं आहे.
1: एवढी मोठी निर्यात होत असताना सुरक्षितता आणि गुणवत्ता यांना इतकं महत्व का दिलं जातंय?
2: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आजच्या जागतिक बाजारपेठेत केवळ मासा किती आहे हा प्रश्न विचारला जात नाही तर त्या

0: माझा सुरक्षित आहे का, यामध्ये औषधांचे अवशेष आहेत का, म्हणजे अँटीबायोटिक्सचे रेसिड्यू वगैरे
1: आहेत
0: आहेत
1: का?
0: का,
1: बरोबर.
0: रोगकारक सूक्ष्मजीव आहेत का, मासा योग्य तापमानात ठेवला गेला का, म्हणजे जी कोल्ड चेन आहे ती व्यवस्थित ठेवली गेली की नाही, प्रक्रिया केली आहे ती स्वच्छ वातावरणात
1: केलेली आहे
0: केली
1: का?
0: आहे की नाही, आणि या उत्पन्नाचा मागील प्रवास शोधता आला पाहिजे. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आला तर हा मासा कुठला आहे, कुठून घेतला होता, तर त्याची ट्रेसेबिलिटी करता आली पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणूनच आपण म्हणतो की आजच्या जागतिक वापरामध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटी, म्हणजे किती प्रमाणात त्याच्यापेक्षा कुठल्या दर्जाचे ते आहे आणि त्याची सेफ्टी सुरक्षित आहे की नाही हे अधिक महत्वाचं झालं आहे. भारताकडे मोठ्या प्रमाणात माशाचं उत्पादन असलं तरी त्या उत्पादनाची सुरक्षितता, गुणवत्ता आणि सातत्य राखलं नाही तर दीर्घकाळ ही आपली जी निर्यात सतत वाढते आहे ती वाढत राहणं हे कठीण आहे.
1: म्हणजे एकूणच मासळीचा दर्जा टिकवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. भारतीय समुद्री उत्पादनांची परदेशातील खेप कधी नाकारली जाऊ शकते, त्याचे काही नियम आहेत का?
0: हो, जर आयात करणाऱ्या देशाच्या तपासणीमध्ये, प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असू शकतात, तर आयात करणाऱ्या देशाच्या तपासणीमध्ये उत्पादनात जर गंभीर अन्न सुरक्षा किंवा गुणवत्ता मग आपण म्हटल्याप्रमाणे काही समस्या आढळल्या तर तिथे खेप अडवली किंवा नाकारली जाऊ शकते.
1: जो आपला फिश माल गेलेला आहे,
0: माल गेलेला आहे तो त्याला शिपमेंट किंवा कंटेनर मिळू शकतो, म्हणजे ती फेरी आपली ते फुकट गेले. तर आता तर अमेरिकेने असं प्लॅनिंग केलंय की तो जर तुमचं कंटेनर मध्ये काही सापडलं, माल त्यांच्या नियमाप्रमाणे नसेल, तर तो माल तिथे नष्ट करून टाकणार. अजूनपर्यंत कसं तो माल आणून परदेशात इतर देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये खपवला जात होता, तर असं काहीतरी होऊ शकतं. काही परिस्थितीत माल परत पाठवला जाऊ शकतो किंवा नियमानुसार पुढील कारवाई सुद्धा होऊ शकते. याचा परिणाम हा फक्त त्या कंटेनर पुरता मर्यादित राहत नाही, तर निर्यात दलाला आर्थिक नुकसान होतं, म्हणजे भविष्यात त्याच्या त्याला
1: निर्यात करता येणार
0: नाही. आपल्या मुख्य म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाचं नाव खराब होऊ शकतं. म्हणूनच आपण एक नेहमी सांगत असतो की एक खराब निर्यात खेप म्हणजे जे कंटेनरची शिपमेंट आहे त्याच्यापेक्षा एका खेपेचं नुकसान नाही, तर ते भविष्यातील बाजारपेठेतील आपल्या विश्वासाची परीक्षा सुद्धा असते. ते
1: खरे, म्हणूनच आपण जो माल निर्यात करणार आहोत तो उत्तम दर्जाचा असणं महत्वाचं आहे. सर, मुख्य उत्पादनांमध्ये कोणते प्रमुख अन्न सुरक्षा धोके असतात?
0: यामध्ये चार अन्न सुरक्षा धोके आपण वर्गीकरण केलंय. पहिला म्हणजे जैविक धोका, त्यामध्ये जीवाणूजन्य सूक्ष्मजीव येतात, साल्मोनेला असेल, विब्रिओ, लिस्टेरिया आणि इकोला असे जे रोगकारक सूक्ष्मजीव येतात. दुसरा धोका म्हणजे रासायनिक धोका, यामध्ये हेवी मेटल्स आणि इतर केमिकल कंटॅमिनेशन जे खराब होणारे घटक आहेत ते होऊ शकतात. तिसरं म्हणजे औषधं, मग अशी म्हटल्याप्रमाणे अँटीबायोटिकचे रेसिड्यू. मत्स्यशेतीमध्ये व्हेटरनरी ड्रग भरपूर वापरले जातात, तर यामध्ये जे अँटीबायोटिक्स आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः नायट्रोफुरान्स आहे, क्लोराम पेनेकॉल आहेत किंवा इतर जी औषधं जी आहेत त्यांचा समावेश होतो. आणि चौथं धोका म्हणजे गुणवत्ता आणि डिकॉम्पोजिशन, याच्यामध्ये मासा लवकर खराब होणं, कारण जर कोल्ड चेन राखली नाही तर लवकर मासा खराब होऊ शकतो, किंवा एखादा वास, खराब वास येणं. काही आपल्याकडचे शिपमेंट असे काही वर्षापूर्वी रिजेक्ट झालेले आहेत की त्याला मडी स्मेल येतो, तर असं काही वास येत असेल तरी सुद्धा होऊ शकतं. खराब गुणवत्ता, काही माशांमध्ये आपला बांगडा असेल किंवा सुरमई असेल याच्यामध्ये इस्टामाइनचं प्रमाण वाढतं, किंवा विशिष्ट परिस्थितीत इंडोल सारखा एखादा केमिकल इंडिकेटर सापडलं तर आपल्या माशांमध्ये धोके म्हणून बघितले जातात.
1: या गोष्टी निर्यात करताना लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
0: हो,
1: आपण अँटीबायोटिक रेसिड्यूज बद्दल बोललात, हे नेमकं काय असतं आणि ही समस्या किती गंभीर आहे?
0: आपलं मत्स्यपालनामध्ये म्हणजे कोळंबी शेती असेल किंवा मासे शेती असेल त्याच्यामध्ये रोग नियंत्रणासाठी काही वेळेला औषधांचा वापर केला जातो, परंतु औषधांचा अनावश्यक, चुकीचा आणि अनधिकृत जर वापर केला तर त्या औषधांचे त्याचे घटक माशाच्या शरीरात राहतात. आणि इथे महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रतिजैविक ही पूर्णपणे प्रतिबंधित आहेत अशी नाहीत. जी आपण औषधं वापरतो जसं आपल्या मनुष्याला किंवा प्राण्यांना असं तसंच माशामध्ये पण आहे, सगळीच औषधं ही प्रतिबंधित आहेत असे नाही, काही पूर्णपणे प्रतिबंधित किंवा काही चालू असतात. काही औषधांसाठी संबंधित बाजारपेठेनुसार एक लेवल असतं, म्हणजे त्या लेवल पर्यंत जर मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट असतं त्याप्रमाणे ते त्याच्या बॉडीमध्ये माशाचे सापडलं तर ठीक आहे, पण त्याच्या वरती सापडलं तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून फक्त औषध वापरलं काय एवढंच महत्व नाही, तर आपल्याला काय कोणतं औषध दिलं, त्याची किती मात्रा दिली, ते किती दिवसापूर्वी दिलं आणि कोणत्या कारणासाठी दिलं आणि उपचारानंतर मासे किती दिवसांनी काढले, कारण प्रत्येक जो मासा असेल किंवा कोंबड्या असतील किंवा मटन असेल तर याच्यामध्ये एक विड्रॉवल पिरियड असतो, तर तो माशामध्ये साधारण 15 दिवस किंवा 30 दिवस असा पाळला जातो. म्हणजे त्यानंतर ते जे अँटीबायोटिक्सचे रेसिड्यू आहेत ते त्याच्या बॉडीतून नैसर्गिकरित्या नष्ट होतात.
1: नष्ट होतात, बरोबर. म्हणजे माशांना जेव्हा एखादं औषध आपण देतो तेव्हा त्या औषधाची सगळी माहिती ही असणं गरजेचं आहे. सर, मत्स्यपालकांसाठी विड्रॉवल पिरियड म्हणजे काय?
0: हो, आता तर आपण बोलल्याप्रमाणे विड्रॉवल पिरियड म्हणजे औषध दिल्यानंतर मासे किंवा कोळंबी जी हार्वेस्ट करण्यापूर्वी आवश्यक असलेला कालावधी.

0: म्हणजे साधारण मगाशी बोलल्याप्रमाणे 15 ते 30 दिवस असू शकतो. औषध दिल्यानंतर लगेच मासा जर बाजारात किंवा निर्यातीसाठी पाठवणं योग्य नाही, तर त्याच्या शरीरामध्ये ते त्याचा अंश
1: असतात.
0: सापडू शकतो.
1: बरोबर.
0: औषधाच्या वापरानंतर माशांच्या शरीरातील औषध सुरक्षित पातळीपर्यंत कमी होण्यासाठी जो आवश्यक कालावधी लागतो त्याला आपण विड्रॉल पिरियड असं म्हणतो. म्हणून मत्स्यपालकांनी नेहमीच औषधाच्या अधिकृत लेबलवरती काही मार्गदर्शन सूचना लिहिलेल्या असतात, त्याचा काटेकोर पालन करणं महत्वाचं असतं. थोडक्यात सर आपलं सांगायचं झालं तर जबाबदार औषधांचा वापर आणि योग्य विड्रॉल पिरियडचा आपण पाहिला जर तर जी भविष्यात होणारी आहे अँटीबायोटिकची रेसिड्यू रिस्क आहे ती कमी होऊ शकते. आणि स्वतःहून औषध वापरण्याऐवजी तज्ञांच्या सल्ल्याने उपचार करणं हे केव्हाही
1: सुरक्षित
0: सुरक्षित आहे.
1: नायट्रोफुरॉन सारख्या औषधांचं नाव आपण अनेकदा ऐकतो, त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, हे मगाशी म्हटल्याप्रमाणे काही औषधं जी प्रतिबंधित आहेत त्याच्यापैकी हे एक आहे. USFDA इम्पोर्ट अलर्ट मध्ये पूर्वी आपल्या काही देशांमधून ते नायट्रोफुरॉन्स हे सापडलेलं आहे. नायट्रोफुरॉन्सचा प्रॉब्लेम असा असतो की त्याचे जे टिश्यू बॉन्ड्स मेटाबोलाइज आपल्या माशाच्या अन्नामध्ये तयार होऊ शकतात, ज्याचे जे अंश जे आहेत ते साधारण कुकिंग म्हणजे आपण शिजवलं किंवा बेकिंग केलं किंवा ग्रिलिंग केलं त्याच्यामुळे ते नष्ट होत नाहीत. त्यामुळे मासा शिजवल्यानंतर औषधाचा परिणाम निघून जाईल असा विचार करणं बरोबर नाही. त्याच्यामुळे हे अशी जी प्रतिबंधित औषध आहे ती वापरत टाळणं हेच सर्वात महत्वाचं आहे.
1: बरोबर. आता साल्मोनेला बद्दल आपण बोलूया, माशांमध्ये कोणत्या कारणाने येऊ शकतात?
0: साल्मोनेला हा अन्नजन्य
1: आजार
0: आहे. तर ते रोगकारक जीवाणूच आहेत. तर मासे पकडताना किंवा त्याच्यानंतर पकडल्याच्यानंतर हाताळताना, प्रक्रिया करताना, मासे पॅक करताना किंवा साठवून ठेवताना किंवा वाहतूक करताना जर स्वच्छतेचे नियम योग्य प्रकारे पाळले गेले नाहीत तर हे जीवाणूजन्य कंटॅमिनेशन होऊ शकतं. यावर सुद्धा FDA जे अलर्ट्स आहेत, जे आपण जर वेबसाईटवर अलर्ट्स बघितलं त्याच्यामध्ये भरपूर वेळा हे त्यांच्याकडे सापडले गेलेले आहेत USFDA मध्ये. अशा गोष्टी हे टाळल्या गेल्या पाहिजेत. म्हणून कसे टाळू शकतो आपण? तर प्रक्रिया केंद्रात स्वच्छ पाणी, स्वच्छ उपकरणं, कामगारांची वैयक्तिक स्वच्छता, कच्चा आणि तयार माल वेगवेगळा ठेवणं, नियमित सॅनिटेशन करणं आणि योग्य तापमान नियंत्रण म्हणजे कोल्ड चेन व्यवस्थित राहिले पाहिजे, या सर्व महत्वाच्या बाबी आहेत जेणेकरून साल्मोनेला जे जीवाणू आहेत त्यांचा अन्नामध्ये शिरकाव होणार नाही.
1: या सगळ्या प्रक्रिया जर आपण व्यवस्थित रित्या पाळल्या तर साल्मोनेलाचा धोका आपण नक्कीच टाळू शकतो. HACCP म्हणजे काय आणि आमच्या श्रोत्यांना ते सोप्या भाषेमध्ये सांगा.
0: हो, HACCP म्हणजे हजार्ड अनालिसिस आणि क्रिटिकल कंट्रोल पॉइंट. याचा साधा अर्थ असा आहे की धोका निर्माण झाल्यानंतर तो शोधण्यापेक्षा धोका कुठे निर्माण होऊ शकतो हे आधी ओळखावं आणि त्या त्या टप्प्यावरती त्याचं नियंत्रण करावं.
1: बरोबर.
0: अन्न प्रक्रियामध्ये बायोलॉजिकल, केमिकल आणि फिजिकल हजार्ड असे कुठे कुठे निर्माण होऊ शकतात हे आधी ओळखलं गेलं पाहिजे. त्यांना क्रिटिकल पॉईंट म्हणतात. तर त्या क्रिटिकल पॉईंटवर प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल म्हणजे पुन्हा नंतर पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही याचं नियंत्रण ठेवलं जातं. खास करून अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी सीफूड एक्सपोर्टर साठी हे HACCP कॉम्प्लायन्स एक महत्वाचं असतं. आणि
1: ट्रेसिबिलिटी म्हणजे काय आणि निर्यातीत त्याचं महत्व नेमकं काय आहे?
0: मग असं म्हटल्याप्रमाणे आपण ते त्याचा आपल्याला शोध लावता यायला पाहिजे, त्याला आपण ट्रेसिबिलिटी म्हणतो. तर ट्रेसिबिलिटी म्हणजे एखाद्या सीफूड एक्सपोर्टचा प्रवास मागेपर्यंत शोधता आला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या निर्यातीची खेपे समस्या आढळली, एखाद्या कंटेनरमध्ये शिपमेंटमध्ये समस्या आढळली तर लगेच सांगता आला पाहिजे की हा मासा कोणत्या कोळंबीच्या फार्मवर किंवा कोणत्या माशाच्या फार्मवर किंवा कुठल्या कंपनीच्या फिशिंग ऑपरेशन मधून घेतला गेलाय, तर कुठे हार्वेस्ट केलाय, कुठल्या समुद्रात हार्वेस्ट केलाय, कुठे त्याचं लँडिंग झालं, कुठल्या बंदरावर ते आलं, कुठल्या प्रोसेसिंग प्लांट मध्ये त्याची प्रक्रिया झाली, कुठे तो कुठल्या कोस्टर्स मध्ये साठवून ठेवला होता, कोणत्या वाहनाने वाहतूक केला आणि कुठल्या लॉट मध्ये त्याचं पॅकिंग झालं, कुठल्या दिवशी कुठल्या बॅच मध्ये त्याचं पॅकिंग झालं, हे सगळं माहिती असणं महत्वाचं असतं. त्याला रेकॉर्ड किपिंग असं म्हणतात. तर आपल्याकडे आता बहुतेक देश जे इम्पोर्ट करणारे देश आहेत ते कॅश सर्टिफिकेटची मागणी करत असतात. तर हे कॅश सर्टिफिकेट आपल्याकडे आता MPDA जी मिनिस्टर ऑफ कॉमर्सची संस्था आहे किंवा EIA हे मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंगची संस्था आहे, तर ते हे कॅश सर्टिफिकेट देण्याचं काम करत असतं. तर ते चेकिंग करतात आणि निर्यातीच्या वेळेला हे कॅश सर्टिफिकेट देतात. ते जोडणं निर्यातीकरता फार आवश्यक असतं.
1: भारतामध्ये निर्यात होणाऱ्या मत्स्य उत्पादनांच्या गुणवत्ता नियंत्रणात कोणत्या संस्था या महत्वाच्या आहेत?
0: एक्सपोर्ट इन्स्पेक्शन कौन्सिल जी आहे, त्याप्रमाणे मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ज्याला MPDA म्हणतो ती आहे. पुन्हा त्या भारताचा आपला एक रेसिड्यू कंट्रोल प्रोग्राम आहे, त्याला नॅशनल रेसिड्यू कंट्रोल प्रोग्राम म्हणतो NRCP. त्याशिवाय FSSAI आहे जे फूड स्टँडर्ड सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडिया आहे आणि काही मान्यताप्राप्त लॅबोरेटरीज आहेत आणि राज्य सरकारचा मत्स्य विभाग हे याच्यामध्ये माशाच्या उत्पादनाच्या गुणवत्ता नियंत्रणामध्ये महत्वाचे कार्य करतात.
1: भारताचे नियम पाळले की परदेशातील निर्यात सुरक्षित मानली जाते का?
0: नाही, आपल्या देशाचे नियम पाळले म्हणजे परदेशाचे निर्यात सुरक्षित मानू शकत नाही आपण, कारण

0: प्रत्येक देशाचे
1: नियम वेगळे
0: वेगळे असतात, त्यांचे स्टँडर्ड्स वेगवेगळे असतात. युरोपियन युनियनसाठी वेगळे स्टँडर्ड असतात, यूएसए साठी वेगळे स्टँडर्ड असतात. तर त्या त्याप्रमाणे युरोपियन युनियनसाठी शक्यतो हेल्थ सर्टिफिकेट आवश्यक असतं, तर यूएसए साठी एचएससीपी रिक्वायरमेंट महत्वाचे असतात. तर म्हणून निर्यातदाराने पहिले स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी माल कुठे पाठवतो आणि त्या देशाला नेमकं काय आवश्यक आहे, त्याप्रमाणे त्यांनी नियम पाळणं किंवा त्याप्रमाणे मासा तयार करणं, प्रोसेस करणं हा फार महत्वाचा असतो.
1: सर, भारताच्या सागरी मत्स्य निर्यात वाढीसमोरील प्रमुख आव्हानं कोणती आहेत?
0: आपल्या भारताच्या सागरी मत्स्य निर्यात वाढीसमोर प्रमुख आव्हानं म्हटलं तर पहिलं म्हणजे अन्न सुरक्षा, अँटीबायोटिक आणि व्हेटरनरी ड्रग्स जे आहेत त्यांचे रेसिड्यू, मायक्रोबियल कंटामिनेशन म्हणजे सूक्ष्मजीवचं संसर्ग, साल्मोनेला सारखा धोका सापडणे, कोल्ड चेन व्यवस्थित कंट्रोल करणं, एचएससीपी आणि त्याचं डॉक्युमेंटेशन हे फार महत्वाचं असतं, त्याच्याबरोबर ट्रेसेबिलिटी आणि विविध देशांचे वेगवेगळे रेग्युलेटरी जे नियम आहेत ते, त्याबरोबर एक दोन बाजारपेठावर किंवा एका उत्पादनावर जास्त अवलंबित न राहता त्याला ऑप्शन पण ठेवलं पाहिजे, आणि व्हॅल्यू ऍडेड सीफूड प्रोडक्ट्स हे तयार करणं आणि त्याचं मार्केट नवीन शोधणं हे फार महत्वाचं असतं. आणि एक सर्वात शेवटचं म्हणजे हवामानातील आणि पर्यावरणातील बदलामुळे जे उत्पादनाची अनिश्चितता आहे, म्हणजे कधी कुठला मासा भेटेल कुठली, तर त्याप्रमाणे आपल्याला मार्केट हे शोधता आलं पाहिजे.
1: आता जर निर्यात वाढवायची असेल तर फक्त उत्पादनांचं प्रमाण वाढवणं पुरेसं आहे का यामध्ये?
0: हो, मगाशी आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे क्वांटिटी महत्वाची नाही तर क्वालिटी महत्वाची आहे. तर आपण विचार केला पाहिजे की आपल्याकडे फक्त अधिकाधिक मासे निर्यात करायचे आहेत की अधिक मूल्य निर्माण करायचे, म्हणजे अधिक आपल्याला पैसे कमवायचे आहेत. तर सर 2025-26 मध्ये जर आपण सीफूड एक्सपोर्टची जी क्वांटिटी जी आली वाढलेली आहे तर तिचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपलं जे एव्हरेज युनिट व्हॅल्यू आहे म्हणजे पर केजी जे उत्पन्न आहे ते कमी झालंय प्रति किलो, तर हे वाढलं पाहिजे. तर साधारण पूर्वी 24-25 हे पर केजी मूल्य हे 4.39 US डॉलर पर केजी होतं, तर तेच आता 25-26 4.29 US डॉलर पर केजी झालं. तर म्हणजे उत्पादनाचं प्रमाण वाढलं असलं तरी प्रति किलो सरासरी रिअलायझेशन मध्ये किंचितशी घट झालेली आहे. म्हणून भविष्यातील धोरण हे केवळ जास्त उत्पादन असं नसावं, त्याऐवजी सुरक्षित उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि मूल्यवर्धित उत्पादन, त्याबरोबर विश्वासार्ह भारतीय सीफूड ब्रँड तयार होणं फार महत्वाचं आहे.
1: नक्कीच, मच्छीमार आणि मत्स्यपालक निर्यात सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी प्रत्यक्षात काय करू शकतात?
0: मच्छीमार असतील किंवा मत्स्यपालक असतील तर त्यांनी रोगप्रतिबंधक जैव सुरक्षा उपाय करावेत, अनावश्यक औषधांचा वापर टाळावा, तज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधं वापरू नयेत, त्याचा विथड्रॉवल पिरियड जो आहे तो काटेकोर पाळावा, पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता राखावी, हार्वेस्ट केल्यानंतर जे टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे, इमिडिएट चेकिंग करायचं असेल भरपूर टाकावं तर ते केलं पाहिजे, मासे स्वच्छ पद्धतीने हाताळले पाहिजेत, आणि औषधं खाद्य असेल उपचार हार्वेस्टिंग असेल किंवा कुठला लॉट आहे याची नोंद ठेवली पाहिजेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षित जे आपण एक्सपोर्ट करतो जसे तर त्याची सुरुवात ही प्रोसेसिंग प्लांट मध्ये होत नाही तर ती मत्स्यपालन केंद्र असेल किंवा समुद्रात जिथे मासे पकडतो तिथल्या हातानेपासून सुरुवात होते, ह्याची हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तपासणी ही निर्यातची जी शेवटची पायरी आहे असं म्हणतो. सुरक्षित मत्स्य उत्पादनाची सुरुवात ही मत्स्यपालन केंद्रातून किंवा बोटीवरून सुरुवात होते असं आपण.
1: आता माशांपासून प्रक्रिया उद्योग आपल्याकडे चालतात, तर या प्रक्रिया उद्योगांनी कोणत्या बाबींवरती विशेष लक्ष दिलं पाहिजे?
0: जे प्रक्रिया उद्योग आहेत म्हणजे प्रोसेसिंग प्लांट जे आहेत तर त्याने स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे, स्वच्छ उपकरणं राहिले पाहिजे, त्यांच्या कामगारांची सुद्धा वैयक्तिक स्वच्छता उत्तम असली पाहिजे, कच्चा माल आणि तयार माल यांची योग्य विभागणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं पाहिजेत, फॅक्टरीचं नियमित सॅनिटेशन केलं गेलं पाहिजेत, आणि टेम्परेचर कंट्रोल त्याचं कोल्ड चेन राखणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर एचएससीपी प्रमाणे जे डॉक्युमेंटेशन आहे किंवा जे केलं गेलं पाहिजे तर त्याचं लॅबोरेटरी टेस्टिंग असेल किंवा ट्रेसेबिलिटी आहे, तर हे सर्व केलं गेलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं कागदावर असण्यापेक्षा प्रत्यक्षात त्याचं अवलंबन
1: केलं पाहिजे,
0: केलं गेलं पाहिजे.
1: बरोबर,
0: कारण प्रदेशातल्या तपासणीमध्ये कागदपत्र आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया यामध्ये जर विसंगती जरी आढळली तरी त्याचा आपल्या एक्सपोर्टरच्या विश्वासावर आणि आपल्या देशाच्या विश्वासावर पण परिणाम होऊ शकतो.
1: बरोबर, एखाद्या निर्यातदाराची शिपमेंट नाकारली जाऊ नये यासाठी कोणते मुद्दे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत?
0: यासाठी आपण साधारण 10 सूत्र एक महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजेत. आपण मगाचपासून सगळे पाहतोच आहेत तीच आहेत ती. अनावश्यक प्रतिजैविकाचा वापर टाळला पाहिजे. दुसरा म्हणजे औषधांचा वापर तज्ञांच्या मार्गदर्शनाने अटीत केला गेला पाहिजे. तिसरा म्हणजे विथड्रॉवल पिरियड काटेकोरपणे पाळला पाहिजे. चौथं म्हणजे अनुदृकित किंवा प्रतिबंधित औषधांचा वापर केला नाही पाहिजे. पाचवं मत्स्यपालनाचे पाणी पीड जैव सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे. सहावं मासे पकडण्यात त्वरित त्याचं योग्य टेम्परेचर कंट्रोल केलं पाहिजे. सातवं प्रोसेसिंग सेंटरमध्ये हायजीन स्वच्छता आणि सॅनिटेशन नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर साल्मोनेला असतील किंवा इतर जे जीवाणूजन्य हजार्ड्स आहेत तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. निर्यातीपूर्वी आवश्यक रेसिड्यू म्हणजे जे

0: अँटीबायोटिकचा काही अंश शिल्लक आहे का किंवा काही जीवाणूंचा लागण आहे का याची टेस्ट केली गेली पाहिजे. आणि प्रत्येक टप्प्याची ट्रेसेबिलिटी असणं फार महत्वाचं आहे आणि डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे.
1: नाही, एकूणच ही जी 10 सूत्र आहेत ती जर निर्यातदारांनी काटेकोरपणे पाळली तर त्याची निर्यात ही खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
0: हो,
1: आपण संपूर्ण सी फूड एक्सपोर्ट चेन हे एकदम सोप्या पद्धतीने सांगू शकता का?
0: हो, संपूर्ण जी साखळी आहे तिथे आपण समजून घेऊ शकतो. समुद्र असेल किंवा मासे पालन केंद्र असेल, स्वच्छपणे मासे पकडणं, त्यानंतर त्याचं इमिडिएट चिलिंग किंवा आयसिंग करणं, 1:1 रेशो मध्ये म्हणजे मासा 1 किलो असेल तर बर्फ 1 किलो, त्याची स्वच्छ वाहतूक केली गेली पाहिजे. प्रोसेसिंग करताना काटेकोर नियम पाळले गेले पाहिजे. एसएसपी आधारित जे कंट्रोल्स आहेत ते पाळले गेले पाहिजे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्टिंग आहे. कोल्ड चेन जी आहे ती -18 डिग्री सेल्सिअस मध्ये कोल्ड स्टोरेज असेल किंवा शिपमेंट असेल कंटेनर असेल तर सर्व ठिकाणी -18 डिग्री सेल्सिअस तापमान राखलं गेलं पाहिजे.
1: भारतासाठी पुढच्या काळात कोणत्या प्रकारच्या सी फूड एक्सपोर्ट स्ट्रॅटेजीची गरज आहे?
0: भारताकडे मोठी मत्स्यसंपत्ती आहे, मोठा समुद्र किनारा आहे, कुशल मनुष्यबळ सुद्धा आहे आणि प्रक्रिया उद्योग आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला ही संधी ही मोठी आहे. पण भविष्यातली स्पर्धा ही फक्त उत्पादनावर होणार नाही तर ती अन्नाच्या सुरक्षतेवरती, क्वालिटी वरती आणि ट्रेसेबिलिटी आणि कन्सिस्टन्सी, तिथे तो उत्तम दर्जाचा माल भेटतो की नाही याच्यावरती. म्हणून भारताने केवळ लो कॉस्ट सप्लायर म्हणजे कमी किमतीमध्ये आपण मासा इतरांपेक्षा कमी किमतीने पुरवतो असं न होता उत्तम दर्जाचा मासा पुरवतो असं आपले ही बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ आपली ओळख ही तयार केली गेली पाहिजे.
1: बरोबर. शेवटी मच्छीमार, मत्स्यपालक तसंच प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांना आपण काय सांगू इच्छिता?
0: मच्छीवर बांधवांना असं सांगू की मासा पकडल्यानंतर वेळ वाया घालू नका, त्वरित त्याचं आयसिंग करा, स्वच्छ प्रकारे त्याच्या हाताने केली गेली पाहिजे. तर मत्स्यपालकांना म्हणजे ॲक्वाकल्चर वाल्यांसाठी आपण सांगू शकतो की औषधांचा विचारपूर्वक वापर करा, तज्ञांचा सल्ला घ्या आणि विड्रॉल पिरियड आहे त्याचा योग्य प्रमाणे पाळा आणि अनधिकृत जे औषधं आहेत त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि प्रक्रिया उद्योग म्हणजे जे प्रोसेसिंग करणार आहे त्यांनी एचएससीबीला कर्ज केवळ हे फक्त डॉक्युमेंटेशन करायचं आहे असं न समजता ते प्रत्यक्ष त्या एचएससीबीच्या प्लॅन प्रमाणे सिस्टीम जी आहे ती काळजी घेतली पाहिजे. निर्यातदारांनी जो ज्या देशात आपण माल पाठवत आहोत त्या देशाचे सर्व नियम समजून घेतले पाहिजेत. त्यांनी त्याच्या नियमाप्रमाणे आपलं माल आहे की नाही, आपलं डॉक्युमेंटेशन आहे की नाही, आपलं लॅबोरेटरीचं टेस्टिंग आहे की नाही हे सगळं पाहणं महत्वाचं आहे.
1: तर मंडळी, मासे निर्यात करताना कोणती काळजी घ्यायची आणि त्याबाबत काय काय गोष्टी करायच्या याविषयी आता आपण चर्चा केली, त्यावरून तुमच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. त्यांचं काटेकोरपणे पालन करा म्हणजे ही जी निर्यात आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करून त्यापासून आर्थिक नफा नक्कीच मिळवू शकाल. सर, तुम्ही इथे आलात आणि याबाबतची खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व मच्छीमार बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्याती समोरील आव्हानं ही प्राध्यापक सचिन साटम यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातून मी विद्या तावडे आपला निरोप घेते. नमस्कार. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. मंडळी, आजच्या राज्यस्तरीय प्रसारणात प्राध्यापक सचिन साटम यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याबरोबरच हा कार्यक्रम समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरं तर मंडळी, आता आम्हाला निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत. जापान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर भारत हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:29 झालेले आहेत. ठीक 8 वाजता आपण ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. युपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. आणि आता बातम्या विस्ताराने. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ मे पार्टिसिपेशन करना पड़ेगा. अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी. और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: जवळपास 12 वर्षाने केंद्र सरकारने ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. यामुळे 51,00,000 कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा केली जाईल. तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यामध्ये भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी केले जाणारे प्रयत्न बंद करावेत. संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन अनुदान बंद करावं. 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई बंद करावी अशी शिफारस प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं केली आहे. द गोस्ट ऑफ पॉप्युलेशन पास्ट हाऊ पॉप्युलेशन कंट्रोल परसिस्ट इन इंडिया हा अहवाल परिषदेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सध्या देशाचा प्रजनन दर 1.9% इतका कमी झाला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये हा दर 1.6% इतका आहे. उत्तर युरोपामध्ये हा दर 1.5% तर अमेरिकेमध्ये 1.6% इतका आहे. ऍप आधारित कॅब आणि टॅक्सी कंपन्यांनी राईड बुकिंगपूर्वी चालकाला आगाऊ टीप देण्याचे पर्याय थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. ही पद्धत दिशाभूल करणारी तसंच अन्यायकारक असल्याचं ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज सांगितलं. जोपर्यंत ग्राहक टीप देत नाहीत तोपर्यंत राईड उपलब्ध करू दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं चालकांसाठी आगाऊ टीप देण्यासह विविध अन्यायकारक व्यावसायिक पद्धतींसाठी रॅपिडोवर 10,00,000 दंड ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर आज हे आदेश दिले आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचं शुल्क बीआयएस अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं वाढवलं आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी आता 45 ऐवजी 75 रुपये शुल्क द्यावं लागेल. तात्काळ हे दर लागू झाले आहेत. चांदीच्या दागिन्यांसाठी पूर्वीप्रमाणेच 35 रुपये शुल्क द्यावं लागेल. स्वच्छता ही सेवा 2026 मोहिमेचा प्रारंभ आज केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केला. स्वच्छतेत सहभाग स्वच्छ भारत विकसित भारत ही या मोहिमेची संकल्पना आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्थळांचं परिवर्तन स्वच्छ शाळा सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान शिबिर स्वच्छतेसाठी जनभागीदारी आणि स्वच्छतेतून समृद्धी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी 1 दिन 1 घंटा आणि 1 सात या उपक्रमांतर्गत देशात एकाच वेळी स्वयंस्फूर्तीनं श्रमदान आणि स्वच्छता मोहिमा राबवल्या जातील.

0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथे होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी मराठी इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 250 पेक्षा जास्त चित्रपटांमधून कामं केली आहेत. यामध्ये मोठी संख्या कन्नड चित्रपटांची आहे. त्यासाठी कन्नड चित्रपट सृष्टीचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलयुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल, तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. 3 लाख रुपयापेक्षा कमी मूल्याच्या निर्यातीसाठी RCMC म्हणजे नोंदणी तथा सदस्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट सरकारनं शिथिल केली आहे. छोट्या निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच टपाल किंवा कुरिअरद्वारे निर्यातीवरचा बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांना तसंच स्टार्टअप्सना या निर्णयाचा फायदा होईल. 3 लाख रुपयांच्या पुढे निर्यात गेल्यास निर्यातदारांना संबंधित निर्यात प्रोत्साहक मंडळ किंवा कमोडिटी बोर्डाचं सदस्यत्व घेता येईल. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जॉय मल्ले बागची यांनी आज नोंदवलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ले बागची आणि व्ही मोहना यांनी पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजकीय पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना PF खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. UPI व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: नमस्कार, मी रोहित।
1: मी सुखदा। आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
0: आम्ही चर्चा करतो,
1: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
0: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
2: आपुलकी आधार
0: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वाजता
2: वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
1: आपुलकी आधार।

0: श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 9:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.
4: आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उभरती प्रौद्योगिकियों के क्षेत्र में भारत को अग्रणी बनाने के लिए उद्योग जगत की अधिक भागीदारी का आह्वान किया.